नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ शके 1948, 11 जुलै 2026। पहाटेचे 5:50 आणि 35 सेकंद झालेली आहे।

आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी रुचा नामजोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली गुजरी तोडी रागातली धून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूया गिरवाण वाणी. यामध्ये आज ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित परापूजा स्तोत्र उदयन काळे यांच्या स्वरात.

गिर्वाणवाणी यामध्ये आपण ऐकलं श्रीमद शंकराचार्य रचित परापूजा स्तोत्र उदयन काळे यांच्या स्वरात. श्रोतेहो, उद्याच्या गिर्वाणवाणीमध्ये आपण ऐकाल पारंपरिक अग्निस्तोत्र श्रीनिवास शास्त्री आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. पहाटेचे 5:59 आणि 25 सेकंद झालेली आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, विठुरायाचं नाव घेत वारकरी आज पुण्यातून प्रस्थान करत पुढील मार्गक्रमणा करतील. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरापर्यंत पायी चालत, हाती वीणा टाळ वाजवत, विठुरायाचा अखंड गजर करत ही दिंडी चालू लागेल.

हे होतं शरद कुमार यांच्या स्वरातलं मधुकर अरकडे यांचं गीत. श्रोतेहो, या विठू माऊलीच्या भेटीची लागलेली आस ऐकूया संत तुकाराम महाराज यांच्या रचनेतून आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातून. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

विदुषी माणिक वर्मा यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं आणि गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. श्रोते हो, आज गीतकार शांताराम नांदगावकर यांचा स्मृतिदिन आणि त्यानिमित्ताने त्यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं प्रभातवंदन या कार्यक्रमात. सावळा विठुराय असो वा असो मारुतीराय, भक्तीवेण दुजा मनी नसे भाव.

0: उपेंद्र भट यांच्या स्वरातली ही रचना होती समर्थ रामदास स्वामी यांची. संगीतबद्ध केली होती सुधीर मोघे यांनी. श्रोत्याहो प्रभात वंदन कार्यक्रमातल्या या भक्तिगीतानंतर आता ऐकूया चिंतन या सदरामध्ये अविनाश हळबे यांचे विचार.
1: आता जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रतिकूल असणे या समस्येवर आपल्या पौरुष प्रयत्नांनी माणूस कशी मात करू शकतो हे बघण्यासाठी आपण वक्तृत्वाचा महामेरू समजल्या जाणाऱ्या डेमॉस्थेनिस या ग्रीक वक्ता आणि वकिलाची कथा बघूया. त्याचा जन्म ग्रीसमधील अथेन्स नगरीत इसवीसनपूर्व 384 झाला. त्याचे वडील तलवारी, भाले इत्यादी शस्त्रे बनवणारे अत्यंत श्रीमंत कारखानदार गृहस्थ होते. दुर्दैवाने त्याचे पितृक्षेत्र वयाच्या 7व्या वर्षी हरपले. वडिलांनी

0: प्रचंड संपत्ती मागे ठेवली होती. डेमॉस्थेनिस वयाने लहान असल्यामुळे त्याचं पालकत्व अफोबस, डेमोफोन आणि थेरिपिडीस या तीन प्रतिष्ठित गृहस्थांकडे सोपवलं गेलं होतं. परंतु या तिघांनी लहान वय बघून डेमॉस्थेनिसची संपत्ती हडप केली. आपली संपत्ती परत मिळवायची असेल तर त्यासाठी आपली बाजू स्वतःच वकील बनून न्यायव्यवस्थेसमोर मांडावी लागेल हे उघड होतं. परंतु परिस्थिती सर्वस्वी प्रतिकूल होती, कारण डेमॉस्थेनिस हा लहानपणापासून अत्यंत अशक्त आणि मुखदुर्बळ होता. 7-8 पायऱ्या चढतानाही त्याला धाप लागे. त्याला नीट बोलता येत नव्हतं. आवाज लहान आणि तोतरा होता. बोलणं अडखळत आणि असंबद्ध असे. तो काय बोलतोय हे समोरच्या माणसाला कधीच समजत नसे. समस्या अगणित होत्या. असं असूनही त्यानं आपल्या या सर्व समस्यांवर स्वतःच उपाय करायचं ठरवलं. प्रथम त्यानं टेकड्या चढ उतार करून आपली तब्येत आणि दमसास वाढवला, जेणेकरून त्याला काही वाक्ये सलग आणि न अडखळता म्हणता येऊ लागली. तोतरेपणा जाऊन स्पष्टपणे बोलता यावे यासाठी तोंडात काचेच्या गोट्या ठेवून तो बडबड करत असे. आवाज मोठा होण्यासाठी तो समुद्र किनारी जाऊन मोठमोठ्याने ओरडू लागला. शब्द वैभव वाढवण्यासाठी ऐतिहासिक ग्रंथातील अनेक उतारे पाठ करून त्याचा वापर तो चपखलप्रणे करू लागला. याबरोबरच त्या काळातील सर्वोत्तम वक्त्यांच्या भाषणातील पल्लेदार वाक्य तोंडपाठ करी. चेहऱ्यावर हावभाव आणि नाट्यमयता आणण्यासाठी एका नाटक कंपनीतल्या नटांच्या अभिनयाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांची नक्कल तो आरशासमोर उभे राहून करी. त्यानं जमिनीखाली एक खोली बनवून घेतली होती आणि त्यात तो वक्तृत्वाची प्रॅक्टिस करी. आपल्या वक्तृत्वाचा अभ्यास सोडून आपल्याला बाहेर जायची बुद्धी होऊ नये म्हणून त्यानं आपल्या अर्ध्या डोक्याचा चमनगोटा करून स्वतःला विद्रूप बनवलं होतं, जेणेकरून बाहेर जायची लाज वाटेल. काही काळाने त्याच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि पहिलं भाषण त्यानं वयाच्या 20व्या वर्षी केलं. न्याय संस्थेसमोर स्वतःची बाजू स्वतःच मांडून संपत्तीचा काही भाग पदरात पाडून घेतला. विविध विषयांवर तो सार्वजनिक ठिकाणी भाष्य करू लागला. आपल्या भाषणात तो प्रबोधनही करत असे, जे त्याच्या अमोघ वाणीने लोकांना सहज पटे. हळूहळू त्याची प्रसिद्धी ग्रीकमधील सर्वोत्तम वक्ता आणि वकील म्हणून होऊ लागली. याबरोबरच अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यानं ठिकठिकाणी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. काही होतकरू वकिलांना तो त्यांची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आर्ग्युमेंट पण लिहून देत असे. अथेन्सचं वैभव परत मिळवण्यासाठी त्यानं मॅसेडोनियन सत्तेविरुद्ध प्रचाराचं रान पेटवलं. परंतु त्यात त्याला म्हणावं असं यश आलं नाही. असं असूनही आपल्या अमोघ आणि दर्जेदार वक्तृत्वानं तो जगातला सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून इतिहासात गणला गेला. परिस्थिती सर्वस्वी प्रतिकूल असणे या समस्येवर सुरव प्रयत्नांनी कशी मात करता येते हे यातून दिसतं.
1: चिंतन या सदरात आपण ऐकलेत अविनाश हळबे यांचे विचार. आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये शेतात मूलस्थानी पाणी मुरविण्याच्या उपाययोजना याविषयीची माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा यात किडनी स्टोन याविषयी डॉ चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत भाग 3 आपण ऐकाल. सकाळी 6:50 परिसरमध्ये ई कचरा आणि धोके या विषयावर भावना चौधरी यांचं भाषण याचाही भाग 3 आपण ऐकाल. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई

0: मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता यामध्ये दुसऱ्या अध्यायातला 16वा श्लोक, विवरण लेखन डॉ प्रकाश अत्रे यांचं, श्लोक गायन अस्मिता नवरे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, विषय आहे बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग असेल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ लक्ष्मण सालोक यांचा. निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची, मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 स्वरांजली हा आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम मुंबईवरून सहक्षेपित करू. यात ऐकाल गुरुरूपी तत्वाचं स्मरूया हे अदिती देशमुख यांचं गीत, आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात, संगीत सुमंत गहाणकर यांचं. 9:40 हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चारुलता बापये यांचं मार्गदर्शन, विषय आहे लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन, सादर करते धीरज केदारी. 10:10 कॅलिडोस्कोप या इंग्रजी कार्यक्रमात राईज अबाव द रेस्ट, अ मोटिवेशनल टॉक बाय डॉक्टर धनंजय अवसरीकर, सादर करते गौरव शिंपी. 10:30 सुगम संगीत, 11:45 हिंदी चित्रपट संगीत. आज 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मृण्मयी सिकनेस फाटक यांचं गायन, राग असेल गुजरी तोडी. 11:30 गाता रहे मेरा दिल मध्ये हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला सोपं नसतं इतकं, आपत्ती व्यवस्थापनातील तृतीय पंथीयांचा सहभाग याविषयी शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम याचा भाग तिसरा, सहभाग डॉ प्रणोती पिसे. निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची, मुंबई केंद्रावरून आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करू. 1:00 आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 12:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणीमध्ये स्टेट युन या सदरात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, जनतेची संख्या विकासाची दिशा, लेखन निवेदन स्वराली गायकवाड यांचं, सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमाची रुपरेषा. 6:30 कलश या हिंदी कार्यक्रमात सुरुवातीला वार्ता, समाजसुधारक और शिक्षा की ज्योती सावित्रीबाई फुले, वार्ताकार अनिता दुबे, आणि त्यानंतर कविता महेश बजाज आणि अंजुम लखनवी, सादरकर्त्या देवकी कुलकर्णी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. 7:15 साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला हवामान सूचना, त्यानंतर शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी, या अंतर्गत खरीप हंगामापूर्वी भात लागवडीची पूर्वतयारी याविषयी चांदखेड तालुका वडगाव मावळ इथले भातशेती करणारे नितीन गायकवाड यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकाल आपण, आणि त्यानंतर कृषीवाणी आणि शेवटी बाजारभाव, सादर करते धीरज केदारी. रात्री 7:15 एक कलाकार कार्यक्रम केंद्रित असेल अभिनेत्री उमादेवी यांच्यावर, सादरकर्त्या देवयानी देशपांडे. 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती, हे चारही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात डॉ आर माधुरी देवी यांचं कर्नाटकी शैलीतलं वीणावादन आम्ही सहक्षेपित करू दिल्ली केंद्रावरून. तर ही होती आमच्या आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रुपरेषा, आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:35 झालेली आहेत, प्रसारित करतोय दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 11 जुलै या दिवसाचं काय महत्व आहे हे जाणून घेऊया. आज आहे जागतिक लोकसंख्या दिन. लोकसंख्याविषयक विविध मुद्द्यांवर जागृती करण्यासाठी युनोद्वारे 1989 पासून हा दिवस साजरा केला जातो. 1885 साली या तारखेला ऑगस्ट आणि लुई ल्युमिये यांनी चलतचित्रांचं तंत्रज्ञान शास्त्रज्ञांना दाखवलं. डॉन ब्रॅडमन यांनी एका दिवसात 309 धावा करण्याचा विक्रम रचला. हा दिवस होता 11 जुलै 1930. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 21 वर्षीय ब्रॅडमननं हा विक्रम केला होता.
2: English team just taking the field on the second day of the match. Looked like having another strenuous day in the field.

0: Bradman still at the top of his form. Is young Don Bradman going out to continue his wonderful record of yesterday? He's accompanied by McCabe to the wicket.
1: स्कायलॅब नावाचं अमेरिकन अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळलं हा दिवस होता 11 जुलै 1979.
2: Skylab was launched in 1973 to explore the problems of men living for long periods in space. The Americans hoped it would never come down at all, but they miscalculated.
1: Skylab पृथ्वीच्या कोणत्या भागावर पडणार याविषयी जगभर संभ्रम आणि भीती होती. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे स्कायलॅबचा मोठा भाग हिंदी महासागरात कोसळल्यानं यात जीवितहानी झाली नाही. 11 जुलै 1997 या दिवशी मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरात पोलिसांचा गोळीबार झाला. यामध्ये 10 ठार आणि 26 जण जखमी झाले. आज ज्यांचा जन्मदिवस आहे ती महत्वाची नावं ही आहेत. लेखक शंकरराव खरात यांचा जन्म 1921 साली या दिवशी झाला. तडीपार, टिटवीचा फेरा, आडगावचं पाणी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
3: शिक्षण घेण्याचा माझ्यावर जो प्रभाव झाला की शिक्षण का घ्यावं, तर मी गावी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचं मुखपत्र जनता साप्ताहिक याचं, तर ते साप्ताहिक मी माझ्या गावी आमच्या भावकीतील लोकांना आमच्या चावडीत तक्क्यात बसून वाचून दाखवत असे. त्या जनता पत्रात बाबासाहेब आंबेडकरांचं सबंध जीवन याचं, त्या विचाराने मी प्रभावित झालो आणि मी शिक्षणाकडे वळलो आणि तसा मी LLB झालो.
1: भारतीय वंशाच्या लेखिका झुंपा लाहिरी यांचा जन्म 1967 साली या तारखेला झाला. इंटरप्रिटर ऑफ मेलडीज या त्यांच्या कथासंग्रहाला मानाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती नावं ही आहेत. प्रख्यात अभिनेता लॉरेन्स ऑलिव्हिए यांचं निधन 11 जुलै 1989 या दिवशी झालं. शेक्सपियरच्या नाटकातल्या त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
4: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. Whether it is nobler in the mind to suffer the slings and arrows of outrageous fortune, or to take arms against a sea of troubles and by opposing end them.
1: लेखक, नाटककार आणि अभिनेता भीष्म साहनी यांचं निधन 11 जुलै 2005 या दिवशी झालं. फाळणीचं जिवंत चित्रण करणारी त्यांची तमस ही कादंबरी आणि त्यावर आधारित धारावाहिक मालिका खूप गाजली. लेखक सुहास शिरवळकर यांचं निधन 2003 साली या दिवशी झालं. गीतकार शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृतिदिन. 2009 साली त्यांचं निधन झालं.

0: दिनविशेष नंतर कृषीवाणी या सदरात ऐकूया शेतात मूलस्थानी पाणी मुरवण्याच्या उपाययोजना याविषयीची माहिती।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, एल निनो परिणामामुळे मान्सूनच्या पावसाचं आगमन रखडत चाललं आहे। पाऊस आला तरी तो कमी राहण्याची शक्यता बहुतांश सर्व हवामान मॉडेल्स दाखवत आहेत। अशा स्थितीमध्ये उपलब्ध होणाऱ्या पावसाचं पाणी शेत आणि परिसरात मूलस्थानी मुरवण्याच्या उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता आहे। यावर्षी पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब वापरला गेला पाहिजे किंवा तो जमिनीत मुरवला गेला पाहिजे। अधिक तीव्रतेच्या एखाद्या पावसामध्ये जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण मोठं असतं। हे 10-15% पाणी शेतजमिनीमध्ये जागेवरच मुरवल्यास उपलब्ध ओलावा साठ्यात वाढ होते। त्यासाठी उपाययोजनांवर भर दिला पाहिजे। कोणत्या उपाययोजना आहेत याविषयीची माहिती घेऊया। जमिनीवर बांध बंदिस्ती करून जमिनीचं सपाटीकरण केलं असावं, त्यामुळे शेताच्या एकाच भागात पाणी साचून राहत नाही आणि शेताच्या सर्व भागातून पाणी मुरवण्याचं प्रमाण

0: वाढतं. सपाट वाफे किंवा बंदिस्त वाफे तयार करावेत. बळीराम नांगरानं किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेतात सर्वसाधारणपणे 6x10 किंवा 10x10 मीटर अंतराचे वाफे तयार करावेत. पुढची उपाययोजना म्हणजे सरी वरंबा. पाणी मुरवण्याचा वेग कमी असलेल्या मध्यम भारी आणि फारसा उतार नसलेल्या जमिनीत खरीप हंगामात बळीराम नांगरानं उतारास आडवे समपातळीत तास घालावेत. त्यामुळे जमिनीत सरी वरंबे तयार होतात. या सरी वरंब्यामुळे 80% ओलावा जास्त साठवला जातो. या पद्धतीमुळे पीक उत्पादनात 35-40% वाढ दिसून येते. पुढची उपाययोजना म्हणजे बंदिस्त सरी वरंबे. या पद्धतीत मुख्य वरंबे उताराला आडवे तयार करावेत. बंदिस्त वरंबे उताराच्या दिशेनं ठेवावेत. मुख्य वरंब्याची लांबी 6 मीटर आणि उंची 30 सेंटीमीटर ठेवावी, तर बंदिस्त वरंब्याची उंची 30 सेंटीमीटर ठेवावी. दोन बंदिस्त वरंब्यात 3 मीटर अंतर ठेवावं. पाणी मुरवण्यासाठीच्या उपाययोजनेत जैविक बांध फार महत्वाची भूमिका बजावते. समपातळी रेषेवर साधारणत मातीच्या बांधाच्या अर्ध्या अंतरावर वनस्पतीचा उपयोग करून निर्माण केलेल्या ओळीतील अडथळ्याला जैविक बांध असं म्हणतात. विविध पिकांना लागणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन उपलब्ध पाण्याचा विचार करून पिकांचे वार्षिक नियोजन करणं आवश्यक आहे. कमी पाण्याची आवश्यकता असलेली आणि कमी कालावधीची पिकं निवडली गेली पाहिजे. कमी पाण्यावर तग धरणाऱ्या देशी वाणांचा सुधारित वाणांचा विचार केला पाहिजे. सिंचन क्षमतेनुसार जमिनीला पाणी द्यावं. जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जमिनीच्या क्षमतेनुसार सिंचनाचा वापर करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, या उपाययोजनांमध्ये सेंद्रिय खताचा वापर हा देखील फार महत्वाचा आहे. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती आणि वापर यांना चालना देणं आवश्यक आहे. हिरवळीची खतं जमिनीत गाळल्या गेल्यास सेंद्रिय कर्ब वाढतं आणि त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पिकांची लागवड योग्य पद्धतीनं समपातळीत केल्यास जमिनीची धूप बऱ्यापैकी रोखली जाते. पिकाच्या ओळी नेहमी उतारास आडव्या आणि समपातळीत ठेवाव्या. त्याचप्रमाणे नांगरणी, कोळवणी, कोळपणी पीक उतारास आडवी करावी. शेतकरी बंधूंनो, मूलस्थानी पाणी मुरवण्याच्या उपाययोजनांमध्ये पेरणीसाठी BBF तंत्रज्ञान म्हणजेच रुंद वरंबासरी तंत्राचा वापर हा फार फायदेशीर ठरतो. हे तंत्र मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि मका अशा अनेक पिकांच्या पेरणीसाठी वापरता येते. या पेरणीमध्ये 4-6 ओळीनंतर सरी पाडली जाते. त्यामुळे दुहेरी फायदा होतो. जास्त पावसाच्या स्थितीत अधिकचं पाणी सरीत जाऊन खोलवर मुरतं. पिकात पाणी साचून झाडाची पानं पिवळी पडणं, फुलांची गळ आणि झाडांची मर यासारखे दुष्परिणाम होत नाही. कमी पावसाच्या किंवा खंडाच्या काळामध्ये सरीमध्ये जमिनीत खोलवर मुरलेलं पाणी पिकाला उपलब्ध होतं. या पद्धतीमुळे पिकाच्या उत्पादनात 25-30% वाढ होत असल्याचे निष्कर्ष आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: यानंतर आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की

0: प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो?
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात, डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का? तर हो, याचं उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिली तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या, आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषध देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो, कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिलाय, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही, मग किडन्यांना महत्व देतो. की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आणि आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा, तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाईड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आलेले आहे. लेझरचे ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवे मधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एन्डोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे पीसीएनएल झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला

0: नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

0: म्हणतात, तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या या वारकऱ्यांच्या मनात याशिवाय दुसरी कुठली भावना नसेल.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. श्रोते हो, विठुरायाचं नामस्मरण करत हाती वीणा टाळ वाजवत दिंडी पंढरपुराला निघालेली आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. या वारकऱ्यांच्या मनात तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या या उक्तीशिवाय दुसरी कुठलीच भावना नसेल. तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. हा होता आजचा विचार.
5: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
6: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025531705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
7: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
6: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
8: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
6: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
9: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
10: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण

0: कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 5 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
4: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
5: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
4: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
5: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
4: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
5: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
6: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
7: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
6: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
8: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
6: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
9: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी.
10: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
11: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 असलेली

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.

0: कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि AAIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले दोन दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शिणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉ स्वाती महाळंक.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.8 11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा

0: हा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाचा सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अकोला जिल्ह्यात 7ही तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवल्या गेले आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
0: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचावकार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41%हून अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीये, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण.

0: की पळाली।
1: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
2: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून।

0: कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 झालेली आहेत.

0: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी,
6: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
7: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
8: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:24 आणि 35 सेकंद झालेली आहेत. यानंतर ठीक 7:25 दिलखुला असा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि एआयचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
2: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
2: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्याअगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
2: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट
1: रिझल्ट
2: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
2: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
2: आणि हे सगळं विना मोबदला सर.
1: टोटली

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम सांदूरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. याच दृष्टीने सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून

0: आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे वन टू वन आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्क्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा
0: हा
1: किती अभिमानाची गोष्ट आणि किती म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान. ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:36 झालेली आहेत. पुढील कार्यक्रम ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच

0: मागी पळाली.
1: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
2: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025531705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
4: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
5: आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे ठीक 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता.
6: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 16वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉ प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 16वा श्लोक. आत्म्याबद्दल कथन करताना भगवंत म्हणतात, अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसतं तर विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो. या दोन्हींचा, विद्यमान आणि अविद्यमान गोष्टींचा निर्णय तत्ववेत्यांनी जाणलेला आहे. आचार्य विनोबाजी गीताईमध्ये म्हणतात, नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशही, निवाडा देखील असंती या दोहींचा अशा परी. आता विद्यमान आणि अविद्यमान म्हणजे काय? अविद्यमान म्हणजे असत, नश्वर, खोट, ते चिरकाळ टिकून राहत नाही. विद्यमान म्हणजे जे सत असतं ते कधीही नष्ट होत नाही, त्याचा नाश होत नाही. सत काय किंवा असत काय या दोहोतला फरक जे ज्ञानी आहेत, जे तत्ववेत्ते आहेत त्यांनी जाणलाय. अर्जुनाला आत्म्याचं शाश्वतत्व आणि देहाचं क्षणभंगुरत्व सांगताना भगवंत म्हणतात, आत्मा हा चित आहे, देह हा जड आहे. देह कितीही जपला तरी तो क्षयी आहे, त्याचा नाश होणारच, पण आत्मा तो अक्षय आहे. या विचाराला नित्यानित्य विवेक असं म्हणतात, किंवा आत्मानात्मा विचार म्हणतात. हे चिरकालीन सत्य आत्ताच रणांगणावर भर युद्धाच्या धुमश्चक्रीत अर्जुनाला सांगण्याचं कारण, अर्जुन कितीही म्हणला मी लढणार नाही, मी यांना मारू कसं, पण भगवंत म्हणतात, भीष्म द्रोण यांना तू नाही मारलंस म्हणजे त्यांच्या देहाला मरण येणारच नाही असं नाही, ते यथाकाळी येणारच आहे. त्यांचा देह नष्ट होणार पण त्यांचा आत्मा हा शाश्वत आहे, तो मरणारा नाही, तो चिरंतन आहे. मग व्यर्थ शोक कशासाठी? देहाच्या पलीकडे जाऊन अर्जुनाला भगवंत आत्मतत्वाची ओळख करून देत आहेत, त्याचं गुणवैशिष्ट्य सांगतायत, त्यानिमित्ताने त्याची ओळख सर्वच बद्ध माणसांना करून देत आहेत. हे आत्मतत्व कसं आहे? दुधात अगदी पाणी मिसळलं तरी राजहंस त्यातलं पाणी बाजूला करून दूधच घेतात. त्यातलं दूध हे शाश्वत तत्व. दही घुसळलं की त्यातून लोणी निघतं, ताक बाजूला राहतं. ते लोणी म्हणजे आत्मतत्व, ताक म्हणजे संसार, उपाधियुक्त प्रपंच. धान्य पाखडलं म्हणजे त्यातलं भूस उडून जातं, मागे राहतं ते धान्य. तद्वत देहाच्या ठिकाणी उपाधिरहित चैतन्य म्हणजे आत्मा. शरीर हे नामरूपाधिक आहे. जे उपाधी विरहित चैतन्य आहे त्याला तत्वज्ञ संत स्वीकारतात. मौली ज्ञानेश्वर म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले असे, परी निवडुनी राजहंसे, वेगळे कीजे. ना तरी जाणीवेची या आयणी, करिता दधिकडसणी, मन नवनीत निर्वाणी दिसे जैसे. का भूस बीज एकवट, उपणीता राहे घनवट, तेथ उडे ते फोलकट जाणू आले. देहादी उपाधीमध्ये हे चैतन्य सर्वत्र आहे, ते तत्व जाणून संत त्याचं ग्रहण करतात. दुधात पाणी मिसळलं असलं तरी राजहंस ते त्यातलं दूध निवडून घेतो. दही घुसळलं की लोणी दृष्टीला पडतं. भूस आणि धान्य उफंडलं की भूस उडून जातं आणि धान्य खाली राहतं. काय नित्य आहे काय अनित्य आहे हे साऱ्या संतादिकांनी ओळखलेलं आहे, त्यामुळे जे अनित्य आहे त्याला ते नित्य कधीही म्हणत नाहीत. म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखील असे. साधकाच्या बद्ध अवस्थेत तो आत्मा बद्ध होत नाही की साधकाला सिद्धावस्था प्राप्त झाली तरी मुक्तावस्थेतील मुक्तता त्याला स्पर्श करत नाही, तो स्वसंवेद्य असतो, तो त्याच्या तत्वानीच जाणता येतो. देहात जसा आत्मा असतो तसा चराचरात परमात्मा. आत्मा स्वप्रकाशित, उत्पत्ती शून्य, देशकाल वस्तू यांनी अपरिच्छेद्य. राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकाच्या प्रारंभाला तो कसा आहे याबद्दल म्हणतो, दिक्काला द्यन्व छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये, स्वानुभूत्येक मानाय नमः शांताय तेजसे. याचा अर्थच मुळे दिशा काल इत्यादींनी मर्यादित न झालेल्या, अंतरहित आणि केवळ चैतन्य

स्वरूप असलेल्या आणि ज्याला स्वानुभव हे प्रमाण आहे अशा प्रसन्न ब्रह्माला नमस्कार असो. ब्रह्म म्हणजे परमात्मा. हे जे मूळ आत्मतत्व आहे ते अविकारी आहे. त्याच्यामुळे जग सारं विस्तारलं आहे. त्यांनी सर्व जगाला व्यापलेलं आहे. ते जसं अविकारी आहे तसं अविनाशी आहे. त्या आत्मतत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. आत्म्याबद्दल अर्जुनाला अजून काही सांगताना भगवंत म्हणतात, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशाम व्यवस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. हे त्रैलोक्य ज्याच्यामुळे विस्तारलं आहे ते सत आहे. त्याचा विनाश करण्याचं सामर्थ्य कोणालाही नाही. त्या आत्म्याला नाम वर्ण आकार काही नाही. तो सर्वव्यापी आहे. तो जन्म मरण विरहित आहे. माऊली म्हणतात, हा लोकत्रयाकारू तो तयाचा विस्तारू तेथ नामवर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतो जन्म क्षयाती तू तया केली आही धातू कदाचिनो हे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो सर्वगत आहे. सर्वगत म्हणजे सर्वत्र आहे. अशी कोणतीही वेळ नाही आणि अशी कोणतीही जागा नाही तिथे तो नाही. तो जन्म क्षयाती तू त्याला जन्म नाही मरण नाही. तो सर्वदा आहेच म्हणजेच त्याच्या अनुसंधानाला काळाचं बंधन नसतं. माणसाच्या बाबतीत जरा विपरीत घडलं की त्याचं अनुसंधान तुटतं. त्याचा देवावरचा विश्वास उडायला लागतो. मी असं वागतो तरी तो माझ्या बाबतीत असं का विपरीत घडवतो असा विचार माणूस करतो. पण जे संत सज्जन असतात त्यांचं अनुसंधान कधीही तुटत नाही. उलट भक्तीची परीक्षा भगवंत घेतो या विचाराने ते दृढ भक्ती करतात. अर्जुनाचं अनुसंधान कधीही सुटलेलं नाही. त्याला विषाद झाला तरी तो भगवंताच्या उपदेशाचं मनापासून आकलन करत होता. इतकंच नाही तर महाभारती युद्ध संपल्यावर एका निवांत क्षणी कृष्णार्जुन बोलत बसलेले असताना अर्जुनांनी भगवंताला विनंती केली, युद्धाच्या प्रारंभी तुम्ही मला जो उपदेश केला तो परत एकदा सांगा. तेव्हा भगवंतांनी, तो उपदेश योगयुक्त अंतःकरणाने केलेला होता. आता तो परत तसा करणं मलाही शक्य नाही असं म्हटलं. तसं पाहिलं तर भगवंताला अशक्य असं काहीच नाही. पण त्यांनीही गीता परत सांगणं अशक्य आहे असं म्हणणं हे गीता तत्व ज्ञानाची महती सांगणार आहे. भगवंतांनी ही अर्जुनाची विनंती मान्य करून ती परत एकदा सांगितली. ती सांगितलेली गीता तिला अनुगीता असं म्हटलेलं आहे. गीतेच्या उपदेशाचा उपयोग अर्जुनाला कुरुक्षेत्री झाला आणि नंतरही झाला. तो त्याच्या रोमारोमात भिनला होता. म्हणून जेव्हा भगवंत निजधामाला गेले तेव्हा त्याला हस्तिनापुरी ही बातमी कळल्यावर तो त्वरेनी प्रभासक्षेत्री आला. त्याचाही शोक अनावर झाला. पण श्रीकृष्णांनी केलेल्या गीतेतल्या उपदेशाची स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची त्याला आठवण झाली. त्यांनी आपलं दुःख हृदयातच ठेवलं. उरलेल्या मृतांची उत्तर कार्य त्यांनी पार पाडली. त्यांनी आपली कर्तव्य कर्म आपलं दुःख मनात ठेवून प्रभासवरून तो द्वारकेकडे आला. द्वारकेत उरलेले काही वृद्ध स्त्रिया लहान मुलं बाळ नौकांनी द्वारका सोडत होते. द्वारकेत कोणीही राहिलं नाही. पाहता पाहता एक मोठी लाट आली. अर्जुनाच्या डोळ्या देखत द्वारका समुद्राच्या पोटात गडप झाली. अर्जुनांनी सर्वांना हस्तिनापूरला आणलं. कृष्णाचा व्रज नावाचा पंटू होता त्याला यादवकुळीचा राजा म्हणून अभिषेक केला. कृष्ण निजधामाला गेल्यावर पांडवही उदास झाले. परीक्षिताला राज्याभिषेक करून धर्मासह पाचही पांडव आणि द्रौपदी हिमालयाकडे निघून गेले. आत्मतत्वाची महती त्याची गुणवैशिष्ट्य अर्जुनाच्या हृदयात ठसलेली होती. म्हणूनच तो स्थितप्रज्ञ वृत्तीने वागला. गीतेचं तत्वज्ञान कालातीत आहे. हे यावश्चंद्र दिवाकरो प्रत्येकाला व्यक्तिशः समाजाला धर्माला दीपस्तंभासारखं आहे. दैनंदिन जीवनातही काय शाश्वत आहे आणि काय नाही याचा विचार केला की जे दुःख भोगावं लागतं जो मनस्ताप होतो तो वाऱ्यालाही उभा राहणार नाही. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्याला सत्य आणि असत्य शाश्वत आणि अशाश्वत नाशी अविनाशी यातला फरक ओळखायला मदत करतो. रियालिटी चेक करायला शिकवतो. जे सत्य आहे त्याचा कधी नाश होणार नाही. जे असत्य आहे ते कायम राहणार नाही. हे एकदा समजलं की आपण मानसिकदृष्ट्या शांत आणि खंबीर होण्याकडे वाटचाल करतो. यश अपयश मान अपमान हे क्षणभंगूर आहेत. टिकणारे नाही.

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 16वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक: अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो, मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच

0: मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकसमाळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे, तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025531705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 7:59 आणि 35 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: were drawn. And now for a look at today's newspapers, it's over to Subhadra Ramachandran.
1: Thank you, Anuja. All the dailies have covered the Prime Minister's visit to Australia and New Zealand. The dailies have also mentioned the announcement of cricket diplomacy with Australia. The Times of India writes, "Good day, Chennai. Australia's Big Bash League opener to be held in Tamil Nadu this December, becoming the first instance of a foreign cricket league playing in India." The dailies have also mentioned the Prime Minister's historic visit to New Zealand on first bilateral visit in 40 years, focusing on trade and eco links. Kerala birth rate has reached an all-time low, states the Indian Express, dropping into single digit for the first time. A Sena team planned Bangladesh return in December, willing to face arrest or even death, states the Tribune. And finally, the Statesman cites a major milestone for breed conservation and preservation of two Himalayan Gaddi dogs who are integral to the culture and pastoral heritage of the Western Himalayas, getting official Kennel Club recognition. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. India and New Zealand signed 5 MOUs in key areas including defence, disaster management and animal husbandry to boost economic and strategic cooperation. Prime Minister Narendra Modi holds delegation-level talks with New Zealand Prime Minister Christopher Luxon in Auckland, says India and New Zealand can play important role in strengthening peace and security in Indo-Pacific region. Indian Navy to commission indigenous stealth frigate Mahendragiri in Vishakhapatnam today. Home Minister Amit Shah reviews progress in rollout of Bureau of Port Security, directs stronger coastal security measures. In FIFA World Cup, Spain books spot in semi-finals, defeating Belgium 2-1. Norway to face England in third quarter-final tonight. And in Wimbledon tennis, Czechia Karolina Muchová to face compatriot Linda Noskova in women's singles final today. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक

ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS च्या प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं, असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ॲपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी, असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूर बस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला
सुरू होईल ते 13 ऑगस्ट

0: मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000च्या वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमनेसामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: ची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉ लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची

0: लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्या शास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने यूएनडीपीने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 मध्ये 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली
1: आहे. हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
0: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मध्ये मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
0: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काय पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा 5वा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3र्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3र्या टप्प्याची अशी वैशिष्ट्ये आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो. भारत साधारणपणे या 3र्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम

0: वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो. जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो. तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड, हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत, या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या, नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव, यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयी सुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्व त्यांना पडलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता, माता मृत्यू दर होता, यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयी सुविधा आहेत, या सोयी सुविधांमध्ये, आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यू सुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयी सुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारण.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो.

0: आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय आहे हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काय आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 पर्यंत अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025च्या सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर एक आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात एक नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आला असलेला आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येत आहे. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 67 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश जो काही तरुण लोकसंख्या आहे ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारे किंवा गती देणारे असणारे आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते.

0: त्याबद्दल काय सांगाल?
1: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
0: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्यानी तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:40 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज गीतकार शांताराम नांदगावकर यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने त्यांची काही गीतं आपण ऐकूया आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला अष्टविनायक चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या सहस्वरात.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलात अष्टविनायक चित्रपटातलं गीत वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मराठी चित्रपट संगीतातलं यानंतरचं

0: गाणं ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा.

यानंतर ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या सहस्वरात. अरुण पौडवाल यांनी संगीत दिलंय, गीत अर्थातच शांताराम नांदगावकर यांचं.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया धूमधडाका चित्रपटातलं गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात, गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल अरुण.

0: जिम्मा चार दिसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा जिम्मा प्रियतम्मा
1: हे होतं धूमधडाका चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोते हो आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज गीतकार शांताराम नांदगावकर यांचा स्मृतिदिन आणि त्यानिमित्ताने त्यांनी लिहिलेली काही गीतं आपण ऐकतोय आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. आणि शेवटचं गीत ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि स्वर आहेत सुरेश वाडकर अमित कुमार शैलेंद्र सिंग आणि सचिन यांचे.

0: बनवा बंदी अशी ही बनवा बंदी बनवा बंदी अशी ही बनवा बंदी बनवा बंदी अशी ही बनवा बंदी बनवा बंदी अशी ही बनवा बंदी
1: साडी अशी नेसू निघाला वरी हसू जगा जसे हवे या तसे तसे दिसू
2: दीदी वाटं मला कुठे तरी

चंद्रमुखी दिसते से अशी तुझी माझी की जोडी गगित किती छान।

0: ವೀತರಂಬಾ ಉರ್ವಶಿ ಸೂರೈಸ್ತಿಕ್ಕ ರಾಜಾ ವಸಲ ಶೃಂಗಾರಾಧು ಅಂಸಾವಾದ ವಿಲಾಸ ವೀತರಂಬಾ ಉರ್ವಶಿ ಸೂರೈಸ್ತಿಕ್ಕ ರಾಜಾ
1: याची टोपी त्याला मी त्याची टोपी आला
2: कळे न हे झाला पुरता बुडाला
3: लोक भुलतात या भरल्या रंगाला
4: खोट करी खरं त्याला दुनियाचा लांब

0: लाडाटी लाजरी है लाजरी
1: Hey, नाचो खेळु गाऊ निमज मज राहू
2: उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे साथ जिथे जिथे जाऊ तिथे चला की ही दाऊ
0: सुखासाठी जग मध्ये इथे तिथे चाले अशी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
3: अशी ही बनवा बनवी या चित्रपटातल्या शांताराम नांदगावकर यांच्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर ठीक 9:30 स्वरांजली हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच. यामध्ये आपण ऐकाल गुरुरूपी तत्वाचं स्मरूया हे गीत. गीत आहे अदिती देशमुख यांचं, गायिका आकांक्षा नगरकर, संगीत सुमंत गहाणकर. ऐकूया स्वरांजली कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

0: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरांजली. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: ನಿತ್ಯ ಜೋ ಸನ್ಮಾರ್ಗದಾವಿ ದೇಯಿ ಸ್ಫುರುತಿ ಪ್ರೇರಣಾ ಗುರುರೂಪಿ ತತ್ವಾಸ ಸ್ಮರುಯ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ. ಶ್ರುತಿ ಹೋ ಸ್ವರಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ಲ ಯಾ ಮಹಿನ್ಯಾತ್ಲ ಗೀತ ಹೇ ಅದಿತಿ ದೇಶಮುಖ್ ಯಾಂಚ. ಗಾಯಿಕಾ ಆಹೇತ್ ಆಕಾಂಕ್ಷಾ ನಗರ್ಕರ್. ಸಂಗೀತಕಾರ ಆಹೇತ್ ಸುಮಂತ ಗಹಾಣಕರ್. ಶ್ರುತಿ ಹೋ ಗೀತ ಐಕಣ್ಯಾಪೂರ್ವಿ ಗೀತಾ ವಿಷಯ ಕವಯತ್ರಿ ಸೇ ಮನೋಗತ್.
1: नमस्कार. भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे. या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो. गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे. तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शानी शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो. जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेनी सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

0: हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शेंडे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉ विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
1: स्वरांजली हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:41 झालेली आहेत. प्रसारित करतोय हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय आहे लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका. तज्ञ आहेत डॉक्टर चारुलता बापये. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा. सादर करते धीरज केदारी. ऐकूया फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सुदृढ समाजाची सुरुवात सुदृढ कुटुंबापासून होते आणि यासाठी सुजाण निर्णय गरजेचे असतात. आजचा आपला विषय आहे लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस. वाढती लोकसंख्या ही केवळ आकड्यांची गोष्ट नसून ती आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण आणि पुढील पिढीच्या गुणवत्तापूर्ण आयुष्याशी जोडलेली आहे. कुटुंब नियोजन म्हणजे बंधन नव्हे तर प्रत्येक कुटुंबाला निरोगी, सक्षम आणि आनंदी भविष्य देण्याचा सजग निर्णय असतो. आणि याच विषयावर आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार आरती.
0: अच्छा, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आणि सर्वप्रथम तुम्ही हा इतका सुंदर विषय, अतिशय महत्वाचा विषय तुमच्या हॅलो डॉक्टर मालिकेसाठी निवडला, ज्याच्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.
0: डॉक्टर, तुम्ही अनेक फ्रंटवर लढता स्त्री आरोग्यासाठी, सध्या तुम्ही काय करताय?
1: सध्या मी सर्व प्रकारे स्त्रियांना ज्या पद्धतीने माझी मदत होईल याच्यासाठी झटत असते. मग ते इनफर्टिलिटी अर्थात वंध्यत्वावर असो, त्यांच्या डिलिव्हरी अर्थात बाळणपणासाठी असो, किंवा त्यांची एखाद्या गर्भपिशवीचं ऑपरेशन ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो त्याच्यासाठी असेल, तरीही मी त्यांना मदत करत असते. आणि त्याच्याच बरोबर मी सध्या पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅक सोसायटी POGS याची मानद सचिव देखील आहे.
0: बरोबर, म्हणजे खूप मोठ्या

0: पदावर राहून माणूस खूप महत्वाचं काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण आज आमच्या समोर आहे. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: आजचा आपला जो विषय आहे कुटुंब नियोजन, तर कुटुंब ही व्यवस्थाच सध्या आपण हरवत चाललोय. बरेचदा काही कुटुंबांमध्ये तो घरोबा आजही दिसतो, तो ओलावा आज दिसतो नात्यांमध्ये, पण ही जी तफावत आहे, तर कुटुंब नियोजन म्हणजे नक्की काय याविषयी आम्हाला सांगा.
1: बरोबर आहे. तर भारतासारख्या देशामध्ये राहणं मला खरंच खूप छान वाटतं की आपल्या देशामध्ये अजूनही कुटुंब व्यवस्था ही शाबूत आहे आणि तशी ती राहावी ठेवावी यासाठी आम्ही डॉक्टर देखील झटत असतो, आपलं गव्हर्नमेंट देखील खूप काय काय गोष्टी करत असतं. तर कुटुंब नियोजन म्हणजे सुदृढ आणि आनंदी कुटुंब. आता ते कसं ठेवायचं ह्याचे अनेक विविध मार्ग आहेत. त्याच्यात फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल, इमोशनल असे अनेक पैलू आहेत. पण आज जे आपण मेन मुख्य बोलणार आहोत ते आहे छोटं कुटुंब सुखी कुटुंब.
0: कारण सध्या काळाची पण ती गरज आहे, पण आपलं कुटुंब असणं हेच गरजेचं आहे.
1: 100%
0: हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे, याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. तर लोकसंख्या दिवस जेव्हा आपण साजरा करतो, जागतिक लोकसंख्या दिवस, तर त्याच्या मागचा उद्देश काय असावा?
1: बरोबर आहे. तर हा जो आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक वर्ल्ड पॉप्युलेशन डे आहे 11 जुलैला, तर आपण बघतोय की जागतिक स्तरावर पॉप्युलेशन ही वाढत चाललेली आहे, लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे. आणि फक्त लोकसंख्या वाढत चालली नाहीये, त्याच्यामध्ये खूप इनइक्वालिटी यायला लागली आहे. म्हणजे मेल फिमेल जेंडर इनइक्वालिटी म्हणा, किंवा वयोवृद्ध आणि तरुण यांच्यातली इनइक्वालिटी म्हणा, स्त्रियांचे जे प्रजनन आरोग्य आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे, त्याच्याविषयी जी माहिती त्यांना पाहिजे आहे ती त्यांना नक्की मिळती आहे का, ह्या सगळ्या अनेक इतक्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्यांचा जो एक गोषवारा आहे ह्याच्या बद्दलची जी एक अवेअरनेस आहे, जी एक माहिती आहे, ही आपल्या सर्व समाजाला देखील पाहिजे आहे. या हेतूने वर्ल्ड पॉप्युलेशन डे हा साजरा केला जातो.
0: कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती असतात ती अशी एक एक कुटुंब जोडत लोकसंख्या वाढते. जागतिक स्तरावर भारताचा आपण जेव्हा विचार करतो आणि भारतातल्या लोकसंख्येचा विचार करतो, तर जसं सुरुवातीला आपण म्हटलो की गुणवत्ता, शैक्षणिक दृष्ट्या सजग असा समाज, किंवा रोजगार सगळ्यांना मिळतो,
1: बरोबर,
0: फायनान्शियली फिट, फिजिकली फिट असं जे आपण म्हणतो, तर यासाठी लोकसंख्येचं स्थिरीकरण हा शब्द नेहमी आपल्याला ऐकायला मिळतो. तर कुटुंबापासून याची सुरुवात आपल्याला कशी करता येईल या संदर्भात सांगा.
1: अगदी चांगला प्रश्न विचारला आरती. पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन, लोकसंख्या स्थिरीकरण हा जो शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे. बघा, तर ह्याचा अर्थ काय नेमका, की जेव्हा एखाद्या देशाची, एखाद्या प्रांताची जी लोकसंख्या आहे ना, म्हणजे जितकी मुलं जन्माला येत आहेत किंवा जितके लोक त्या भागामध्ये मायग्रेट करत आहेत, तिथे येऊन त्यांचं वास्तव्य करत आहेत, तर ह्याची संख्या जेव्हा मृत पावणाऱ्या लोकांच्या इक्वल होते किंवा तिथून निघून जाणाऱ्या लोकांच्या इक्वल होते, अर्थात द बर्थ रेट अँड द डेथ रेट बिकम ऑलमोस्ट सिमिलर, त्यावेळेला तो जो भाग आहे, तो जो प्रांत आहे, तो जो देश आहे, त्याची जी पॉप्युलेशन आहे ती स्टेबिलाईज होते. तर आता आपण बघतोच आहोत की भारत हा त्या बाबतीत नंबर 1 वर आहे. तर 147 कोटी म्हणजे हा खूपच मोठा आकडा आहे आपल्या पॉप्युलेशनचा, आणि तो वाढता वाढता वाढत गेलेला आहे. त्याच्यासाठी आपलं गव्हर्नमेंट काय, आम्ही डॉक्टर्स काय, सर्वजण प्रयत्न करत आहोत की हे पॉप्युलेशन स्टेबिलाईज व्हावे. आणि आपल्या गव्हर्नमेंटचा देखील असा विषय आहे की 2045 ह्या सालापर्यंत आपलं पॉप्युलेशन हे स्टेबिलाईज व्हायला पाहिजे.
0: नक्कीच या बाबतीत सरकारला सुद्धा जनतेने साथ देणं गरजेचं आहे.
1: हो, अगदी बरोबर आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. बघा
0: डॉक्टर, कुटुंब नियोजन आपण जेव्हा हा शब्द वारंवार वापरतो, तर कुटुंब नियोजन म्हणजे फक्त मुलांची संख्या कमी ठेवणं एवढंच असतं का?
1: हा एक ना खूप मोठा गैरसमज आहे की जेव्हा आपण एखादं कुटुंब नियोजन सेंटर आहे किंवा एखादं क्लिनिक आहे, तर लोकांना वाटतं अरे बापरे इथे फक्त नसबंदी होते किंवा इथे फक्त आपल्याला काय काय विविध प्रकार सांगितले जाणार आहेत की कसं मूल होऊ नाही द्यायचं किंवा तत्सम गोष्टी. परंतु असं अजिबात नाही आहे. बरं का, ह्याच्यामध्ये आपल्या प्रजनन संस्थेची हेल्थ कशी मेंटेन करायची, आपलं जे एकूण आयुष्य आहे हे अजून सुंदर सुखकर कसं करायचं, खरंच 2 मुलांमध्ये आपण अंतर ठेवणं गरजेचं आहे का, ते किती असावं, ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळते. आणि मेन म्हणजे सगळ्यात मुख्य गोष्ट अशी आहे की आजकाल प्रगती इतक्या नानाविध फ्रंट्सवर होत असते की इव्हन कुटुंब नियोजनासाठी इतके विविध मार्ग आज अवेलेबल आहेत की तुम्हाला एखाद दुसरंच माहिती असेल कदाचित, पण जेव्हा तुम्ही अशा कुटुंब नियोजन केंद्रामध्ये येता तेव्हा तुमचे डॉक्टर तुमचे सल्लागार तुम्हाला इतके जास्त उपकरणांबद्दल माहिती देतील की तुम्हाला वाटेल की अरे बरं झालं मी आले किंवा आलो या ठिकाणी, कारण मला मला सूट होईल, मला माझ्या कुटुंबासाठी जे बरोबर आहे याच्यासाठी बरोबर सल्ला मिळाला किंवा

0: बरोबर एखादं उपकरण मिळालं, तर त्यामुळे त्याच्यात अनेक विविध गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या कुटुंब कल्याण केंद्रांमधनं निश्चितपणे मिळणार आहेत.
1: बरं डॉक्टर, या संदर्भात आम्हाला अजून थोडी माहिती हवी होती की कुटुंब नियोजनाच्या साधारण काय पद्धती सध्या प्रचलित आहेत.
0: बरोबर आहे. तर असं जर का आपण म्हणजे काउंट करायचं झालं किंवा जर आपण क्रमवारी लावायची झाली तर आपल्याला दिसतं की आपण काही साधनं वापरू शकतो जे पुरुष आणि स्त्रिया या दोघांसाठी वेगवेगळी साधनं अवेलेबल आहेत. एक कॉइटस इंटरप्टस नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष यांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा पुरुष त्याच्या शरीरामधलं वीर्य हे स्त्रीच्या योनिमार्गात रिलीज करत नाही, ह्याला कॉइटस इंटरप्टस म्हणतो. हा प्रकार खूप कॉमन आहे आपल्या जे आम्ही बघतो सोसायटीमध्ये वापरला जातो. पण मी सांगू इच्छिते की ह्याचा फेल्युअर रेट खूप हाय असतो, अशासाठी की वीर्याचा एक जरी थेंब निसटला तरी देखील गर्भधारणा होऊ शकते आणि त्यामुळे या पद्धतीला आम्ही बऱ्यापैकी नाही म्हणून असं सजेस्ट करत असतो. दुसरं आणि खूप एक चांगलं जे आहे जे ओव्हर द काउंटर मिळतं एस्पेशली पुरुषांनी जे वापरायचं असतं तो आहे कंडोम. तर हा जो कंडोम आहे ना खरोखर स्त्री आणि पुरुष दोघांच्या आयुष्यासाठी इतका एक सुंदर उपकरण हे आहे, ते इझिली अवेलेबल आहे. ऑलमोस्ट प्रत्येक कपलला त्याच्याबद्दल थोडी का होईना माहिती असते. ओके. आणि ह्याच्यामुळे फक्त गर्भधारणाच टळत नाही तर अनेक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस ज्याला आपण गुप्त रोग म्हणतो हे देखील आपल्याला टाळता येतात. जसं HIV आहे, जसे काही सिफिलिस आहेत, कुठले वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन आहेत, हे सगळे तुम्ही टाळू शकता. आणि एक एक्स्ट्रा मी आता हे वाक्य ह्या क्षणी बोलू इच्छिते की जे सेम सेक्स रिलेशन मध्ये आहेत एस्पेशली मेन, त्यांनी देखील जेव्हा हे वापरतात त्यांना देखील अनेक लैंगिक आजारांपासून ते स्वतःला वाचवू शकतात. आणि म्हणून अनेक ठिकाणी आपण बघतो की आपल्या सरकारने देखील हे कंडोम डिस्ट्रीब्युशनचे अनेक सेंटर्स आहेत, GGFC किंवा अनेक फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या सगळ्या ठिकाणमधनं हे जे कंडोम आहेत ह्यांचं डिस्ट्रीब्युशन होत असतं आणि बरेच लोक त्याचा फायदा करून घेत आहेत. इथे एक वर्ड ऑफ कॉशन मी जस्ट एक सांगू इच्छिते की तो जर व्यवस्थित वापरला गेला कंडोम तरच त्याचा फायदा अतिशय उत्तम होऊ शकतो. जर तो नीट लावला गेला नाही किंवा जर का तो अनफॉर्च्युनेटली फाटला, तुटला, स्लिप झाला तर मात्र गर्भधारणा होऊ शकते. आणि असं दिसतं की सगळे जे बाकीची उपकरणं आहेत त्यांच्या मानाने कंडोमचा फेल्युअर रेट हा थोडासा जास्त आहे, पण तरी देखील आम्ही तो खूप स्ट्रॉंगली सजेस्ट करत असतो की हा वापरा म्हणून.
1: बरोबर.
0: आता कसं आहे ना, थोडासा जो आपला समाज आहे तो मेल डॉमिनेटेड समाज आपण म्हणायला हरकत नाही आहे. आणि बऱ्याच वेळा जी गर्भनिरोधक वापरायची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पूर्णपणे स्त्रीवर येऊन जाते असं एकूण आपण बघतो. कारण मला पण वाटतं की जर का एखाद्या कपलमध्ये असं दिसलं की मिस्टर आहेत जर का ते फार कोऑपरेटिव्ह नसतील तर स्त्रीने त्यांना समजून सांगायचा प्रयत्न तर करायलाच पाहिजे, पण तिने हेही लक्षात घ्यायला पाहिजे की नको असलेली गर्भधारणा जर का झाली तर तिला जास्त त्रास होणार आहे आणि म्हणून ती ह्याच्या बाबतीत नक्कीच सजग राहिली पाहिजे. आणि तिला देखील वापरायला अनेक उपकरणं आहेत. सगळ्यात कॉमनली वापरली जाणारी जी आहेत त्या आहेत गर्भनिरोधक गोळ्या आणि दुसरं म्हणजे जी गर्भपिशवीच्या आत बसते ती कॉपर टी.
1: अच्छा. बरोबर.
0: तर हे जे दोन आहेत, फिमेल कॉन्डम्स जे म्हणतो ते देखील अवेलेबल आहेत पण त्यांचा वापर इतका प्रचलित नाही आहे.
1: एक कॉल येतोय आपण घेऊया.
0: बर
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
2: राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना येथून विष्णू सरदे बोलतो. मॅडम
1: बोला बोला.
2: तर मला असं म्हणायचं आहे की बा कुटुंब नियोजनासाठी दुसऱ्याला प्रवृत्त कसं करता येईल बाबा, आपल्याला त्याच्या डोक्यात कसं विचार घालून देता येईल.
1: बर डॉक्टर काय सांगाल?
0: वा हा खूपच तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही स्वतः बरोबर समाजाची पण काळजी करता हे बघून खूप छान वाटलेलं आहे. तर कसं आहे ना, कुटुंब नियोजन ही खूप पर्सनल गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण कधी कधी ऍज अ फ्रेंड किंवा ऍज अ आउटसाइडर फार आपण सल्ले देऊ शकत नाही, तर त्या कपलना जास्त करून तुम्ही जर का तुमच्या घराजवळच्या डॉक्टरकडे, फॅमिली डॉक्टरकडे पाठवलं, गायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्रीरोग तज्ञांकडे पाठवलं, किंवा तुमच्या जर का गावामध्ये एक प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असेल तिथे पाठवलं, किंवा तुमच्याकडे जर अंगणवाडी वर्कर, आशा वर्कर हे सगळेजण असतील तर ते त्या कपलना निश्चितपणे जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकतील. कारण कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण ज्ञान असेलच असं नाही, परंतु हे जे सरकारने नेमलेली लोक आहेत किंवा डॉक्टर्स आहेत किंवा एखादे पॅरामेडिकल स्टाफ आहे हे आपण दोस्त म्हणून जरी गेलो तरी आपल्यापेक्षा खूप जास्त चांगलं मार्गदर्शन ते निश्चितपणे करू शकतात. पण हेही मी मान्य करते की जर का एखादा जवळचा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तर आणि त्यांना एखाद्या ठिकाणी चांगला अनुभव आला असेल किंवा त्यांनी एखादं उपकरण वापरून त्यांना फायदा झालेला असेल आणि त्यांनी त्याच्याविषयी आपल्या मैत्रिणीबरोबर किंवा मित्राबरोबर हे शेअर केलं तर तो व्यक्ती

0: ती निश्चितपणे त्यांचं ऐकायला ऐकायची मानसिकता तरी बनते. आणि जर का याच्या व्यतिरिक्त शिवाय आपण त्यांना घराजवळच्या डॉक्टरकडे नेलं तर त्यांची अजून जे काही एक दोन शंका असतील मनामध्ये त्यांचं पण निरसन पूर्णपणे होईल आणि ते कुटुंब नियोजनासाठी निश्चितपणे तयार होतील.
1: तुम्हाला उत्तर मिळालं, धन्यवाद तुम्ही फोन केल्याबद्दल.
2: धन्यवाद
1: डॉक्टर. समाजामध्ये ही जागरूकता थोडीफार प्रमाणात आपल्याला दिसतीये, ही एक पॉझिटिव्ह साईन आपल्याला म्हणता येईल. आपण वेगवेगळ्या साधनांबद्दल बोलत होतो नियोजनाच्या.
0: बरोबर. तर मी अजून सांगू इच्छिते गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल. आता ह्या ज्या गोळ्या आहेत ना ह्याच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत बरं का. जेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये ओपीडीमध्ये स्त्रिया येतात आणि आम्ही त्यांना म्हणतो की बाई ग तुझं नवीनच लग्न झालेलं आहे आणि तू अजून तुझ्या घरामध्ये फिरावत आहेस, तुझ्या मिस्टरांची नोकरी पण थोडी अजून सेटल होतीये, तर मग तुला इतक्यात तुझा पाळणा हल्लेला चालणार आहे नाही चालणार आहे? तर बऱ्याच वेळा ती म्हणते नाही नाही डॉक्टर मला इतक्यात बाळ खरंच नको आहे. तर मी त्यांना म्हणते ठीक आहे मग आपण तुला गर्भनिरोधक गोळ्या देऊयात का, तर लगेच ती बॅकफूटवर जाते आणि तिच्याबरोबर असलेले तिच्या सासूबाई म्हणा आई म्हणा मैत्रीण म्हणा त्यांचे पण डोळे जरा मोठे होतात आणि ते लगेच म्हणतात की नको नको बाई त्या 21 दिवसांच्या गोळ्या नको बर का, त्याने वजन वाढतं आणि ते जर खूप दिवस घेतलं तर मग त्याच्यामुळे तुला नंतर मूल होणार नाही बर का, अजिबात नको आपल्याला त्या गोळ्या. तर मला वाटतं ना की हा एक खूप मोठा गैरसमज आहे बर का. मी जाणते की पूर्वीच्या काळच्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या होत्या त्यांनी काही प्रमाणात त्रास व्हायचा, त्याचे काही साईड इफेक्ट असायचे, परंतु आता जे नव्याने आलेल्या गोळ्या आहेत त्या इतक्या छान क्वालिटीच्या आहेत, त्या इतक्या व्यवस्थित तुमच्या बॉडीला सूट होऊ शकतात आणि जर का त्या व्यवस्थित घेतल्या गेल्या ना तर तुम्हाला म्हणजे गर्भ राहायची शक्यता ऑलमोस्ट झिरो होऊन जाते बघा. आणि असं जर एखाद्या मुलीला सुख मिळालं की एकतर त्या गोळ्यांमुळे तिला वेळच्या वेळी पाळी येते, ह्या गोळ्यांमुळे तिचं ब्लिडिंग खूप कमी होतं की ज्याच्यामुळे तिचं अंगातलं हिमोग्लोबिन पण चांगलं राहू शकतं आणि त्याच्याच बरोबर तिची गर्भधारणा देखील टळते. तर असं एखादं छान जर का एखादं उपकरण असेल साधन असेल तर ते आम्ही निश्चितपणे स्त्रियांना सांगतो की त्याच्याबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, त्याच्याबद्दल भीती बाळगू नका, त्याचे प्लस मायनस पॉईंट जे काही असतील ते तुमच्या डॉक्टरकडनं समजून घ्या आणि निश्चितपणे जर गरज असेल तुम्हाला त्याची तर ते अगदी व्यवस्थितपणे घ्या, तुमची गर्भधारणा निश्चितपणे टळून जाईल.
1: नक्कीच.
0: आता एक नवीन प्रकारचं डिव्हाइस आलेलं आहे, तेही आता काही फार नवीन राहिलेलं नाही, 20-25 वर्षांपासून तर आम्ही रुटीनली ते वापरत आहोतच आहोत. ते आहे एलएनजी आयओएस. म्हणजे कसं की आपण सांगितलं की जी तांबी आहे त्याच्यातनं तांबं सुटतं, पण हे जे डिव्हाइस आहे ह्याच्यातनं प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन सुटत असतं, रोज काही प्रमाणात प्रोजेस्ट्रॉन सुटत असतं की ज्यामुळे गर्भपिशवीचं जे अस्तर आहे जे आवरण आहे जे बाळासाठी गादी बनतं ते अतिशय पातळ होऊन जातं आणि त्याच्यामुळे काय होतं ना गर्भधारणा होत नाही. अतिशय सुंदर असं डिव्हाइस आहे कारण ह्या डिव्हाइसमुळे काय होतं ना ब्लिडिंग देखील खूप कमी होऊन जातं आणि त्यामुळे स्त्रीच्या शरीरामधलं जे लोह आहे जे आयन आहे ते शाबूत राहतं, तिचं हिमोग्लोबिन ड्रॉप होत नाही आणि तिला अनिमिया तो देखील होत नाही, तिची एनर्जी टिकून राहते आणि तिला त्या मासिक पाळीचा बिलकुलच त्रास होत नाही. हे डिव्हाइस देखील 5 वर्ष पिशवीमध्ये राहू शकतं आणि मग त्याच्यानंतर ते काढून आपण एक नवीन बसवू शकतो. तर ते एक एलएनजी आयओएस नावाचं डिव्हाइस अतिशय छान आहे. दुसरं म्हणजे काही इंजेक्शन देखील आहेत बरं का. तर हे इंजेक्शन दर 3 महिन्यांनी आपण देऊ शकतो आणि त्याने देखील गर्भधारणा टळत असते. आणि त्याच्याबरोबर आजकाल एक इम्प्लांट देखील आलंय, एक अतिशय छोटं डिव्हाइस आहे जे आपण दंडाच्या आतल्या साईडला इन्सर्ट करू शकतो. त्याला आपण लोकल अनेस्थिशियस लागतं बरं का, त्याला काही तुम्हाला ऍडमिट वगैरे व्हायची गरज नसते. जे ट्रेन लोक असतात ना तर ते अतिशय अक्षरशः 5 मिनिटांमध्ये ते तुमच्या दंडाच्या आतल्या साईडला इन्सर्ट करू शकतात, ते दिसत नाही, ते हाताला लागत नाही, ते अतिशय व्यवस्थितपणे तिथे राहतं, त्यांनी काही इजा होत नाही आणि त्यांनी देखील गर्भधारणा टळते. ह्याचं पण आयुष्य 3 वर्षाचं असतं, 3 वर्षानंतर अगदी अलगत ते काढता येतं आणि नवीन बसवता येतं बघा.
1: डॉक्टर एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, कोण बोलतंय?
3: हा नमस्कार, मी अनिल पोटे बोलतोय निगडी प्राधिकरण मधून.
1: बोला.
3: आजचा विषय लोकसंख्या स्थिरीकरण आहे ना.
1: हो, आपला प्रश्न विचारता.
3: हा, मुलगी झाल्यानंतर मुलगा व्हावा म्हणून अनेक जण परिवार प्रयत्न करत असतात, त्यामधूनच 2 मुली 3 मुली होत राहतात आणि न कळत लोकसंख्या स्थिरीकरणाची ऐवजी लोकसंख्या वाढ होत राहते. तर सामान्य जनतेमध्ये मुख्यत्वे महिला आणि कुटुंबियांमध्ये मुलगी आणि मुलगा हा फरक नाही अशी जनजागृती होणं शासनाच्या पातळीवर फार महत्वाचं आहे. आणि यात मॅटर्निटी होम, गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर लोकांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे असं वाटतं, तर याविषयी आपण जरा काही मार्गदर्शन करावं.
1: बरं, डॉक्टर काय सांगाल?
0: खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही, अगदी जो असं काय म्हणतात मर्मावर बोट ठेवणारा असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. हे खरंच खूप लाजिरवाणी बाब आहे की आपल्या देशामध्ये आपली इतकी जास्त पुरुष प्रधान संस्कृती आहे की जर का

0: त्या मुलीला एक मुलगा झाला नाही, म्हणजे मुलगी झाली आणि परत मुलीवर मुलगी झाली, तर त्या मुलीच्या चेहऱ्यावर ज्या काही वेदना दिसतात आम्हाला तिच्या दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेला, ती जी काय रडू कोसळतं तिला, ती दोन दोन दिवस जेवत नाही त्यामुळे, कारण की तिच्या घरचे तिला बघायला देखील येत नाही तिच्या सासरकडचे, हे खूपच दुःखद घटना आहे, ही खूपच त्रास देणारी घटना आम्ही खूप वेळा आमच्या नर्सिंग होममध्ये मॅटर्निटी होम्समध्ये बघत असतो. आणि कितीही ते कुटुंब सुशिक्षित असो किंवा शिकलेलं असो, परंतु संस्कारी नाही आहेत असं एकूण आमच्या लक्षात येतं. कारण मुलगा होईल का मुलगी होईल हे खरं सांगायचं तर पुरुषाच्या स्पर्मवर अवलंबून असतं, त्याच्या शुक्रजंतूवर अवलंबून असतं, ह्याच्यात स्त्रीचा काहीही वाटा नसतो ह्याच्यामध्ये. आणि असं असताना देखील त्या बिचाऱ्या मुलीला दोषी ठरवायचं जेव्हा तिला दुसरी मुलगी होती किंवा कधी कधी पहिली मुलगी देखील होती तेव्हा देखील, तर हे किती गैर आहे हे आपण जाणतो. आपली सरकार ह्या सगळ्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, परंतु काय ना, जनमानसांमधली जी ही जी एक वृत्ती आहे किंवा आपल्याकडची जी पुरुष प्रधान संस्कृती आहे, जोपर्यंत ती बदलत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही शिका हो, तुम्ही लाख लॉयर असा, डॉक्टर असा, इन्स्पेक्टर असा, टीचर असा, जोपर्यंत तुमची ही मनोवृत्ती बदलत नाही की मुलगा हाच एक वंशाचा दिवा पुढे नेणार आहे आणि मुलगी ही दुसऱ्याचं धन आहे, तिचा काही बाकी रोल नाही आपल्या आयुष्यात, तोपर्यंत हे बदलणार नाही. आता तुम्ही बघताच आहात हॅलो डॉक्टरवर कितीतरी महिला डॉक्टर असतात की ज्या विविध उच्च पोस्टवर पोहोचलेल्या आहेत. आपण जगाच्या लेवलला बघतो की किती स्त्रिया, आता तुम्ही सुनीता विल्यम्सला बघता, ती तर स्पेसमध्ये जाऊन पोहोचलेली आहे, पण तरी देखील आपली मानसिकता बदलत नाही, ही एक खूप खेदाची बाब आहे. आणि जेव्हा आपण परदेशाकडे बघतो तेव्हा आपण बघतो की त्यांना तिसऱ्या महिन्यात उलट त्यांना गर्भाचं लिंग कळतं आणि ते जेंडर रिव्हील हा एक प्रकारचं सेलिब्रेशन असतं, तिथे एक मोठा सोहळा असतो की माझ्या पोटातलं बाळ मुलगा आहे का मुलगी आहे, हे तिथे एक छान कार्यक्रम असतो. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये आपल्याला त्याच्यावर बंदी घालायला लागलेली आहे, आपले डॉक्टर्स ते सगळं खूप पाळतात.
1: असे पण अनुभव आलेले आहेत की काही काही कुटुंब जे समजदार आहेत, तर मुलगी झाल्यावर लक्ष्मी आपल्या घरी आली आहे म्हणून
0: अगदी बरोबर
1: घरी आल्यावर तिचं पायघडे टाकून आई वडील आणि आजी आजोबा स्वागत करतात.
0: असे
1: प्रसंग बघितल्यावर खूप आनंद वाटतो. आपण खूपच चांगली माहिती सांगितलेली आहे.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
1: धन्यवाद
2: डॉक्टर. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी तिला जर का आपण दुर्लक्षित केलं तर आपला समाज कसा घडणार आणि चांगली पिढी कशी घडणार.
0: खूप खूप बरोबर म्हटलात तुम्ही आरती. आणि खरोखरच असं वाटतं की कधी बदलणार आपला देश. आपला देश इतका सुंदर आहे बाकी, परंतु काही काही गोष्टी त्याच्यातली ही एक गोष्ट आहे जी आपण निश्चित बदलायला पाहिजे.
2: आणि हळूहळू समाजात जी जनजागृती होतीये त्याच्यामुळे कदाचित काही वर्षात हा बदल आपल्याला दिसावा अशी आपण चांगली अपेक्षा करूया. डॉक्टर, जेव्हा दोन गर्भधारणेमध्ये योग्य अंतर ठेवलं जातं तेव्हा आईचं आणि मुलाचं आरोग्य कसं चांगलं राहतं, हे पण या कुटुंब नियोजनासाठी महत्वाचा मुद्दा आहे.
0: अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. कारण कसं आहे ना की जेव्हा स्त्री प्रेग्नंट होते, जेव्हा तिला गर्भधारणा होते, जेव्हा ती डिलिव्हरीच्या प्रसूतीच्या प्रोसेसमधनं जाते, नंतर स्तनपान करते, त्या बाळाचं संगोपन करते, तेव्हा तिची इतकी झीज होत असते, तिच्या अंगातलं हिमोग्लोबिन कमी होत असतं, तिच्या अंगातलं कॅल्शियम कमी होत असतं, मानसिकरित्या देखील तिचं बऱ्यापैकी खच्चीकरण होत असतं. आणि त्यामुळे या सगळ्यातनं बाहेर यायला तिलाही वेळ लागतोच की हो. ती मशीन तर नाही आहे की नाही. त्यामुळे होतं कसं की तिला ऍडिक्वेट टाइम देणं, तिला ऍडिक्वेट वेळ देणं ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे की तिची जी तब्येत आहे ती पूर्ववत व्हावी, ती पूर्वी इतकी सुदृढ व्हावी मनाने आणि शरीराने की जेणेकरून ती एक चांगली संतती निर्माण करू शकेल, हे खूप गरजेचं आहे आपण लक्षात ठेवणं. आणि त्याचबरोबर आपल्याला हे नाही का वाटत की ते इतकं छोटं बाळ 6 महिन्याचं, 8 महिन्याचं, 9 महिन्याचं, त्याला आपली आई पूर्णपणे हवी की नको. आणि मग जर त्याच्यातच तिला परत गर्भधारणा राहिली तर ती स्वतःकडे बघेल, त्या छोट्या निरागस बाळाकडे बघेल का, तिच्या ओटीमधल्या न जन्मलेल्या बाळाची काळजी घेईल, ती काय काय करेल, ते शक्यच नाही आहे. आणि म्हणूनच जर का दोन बाळांमध्ये ऍडिक्वेट अंतर असलं, जर का व्यवस्थित गॅप असली, तर मग अख्खं कुटुंब जास्त आनंदी होतं. कारण आपल्याला माहिती आहे की जे होणारं बाळ आहे त्याला आपण आनंदाने वेलकम करायला पाहिजे.
2: हा खूप महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर. मगाशी आपण गर्भनिरोधक जी साधनं होती त्याबद्दल बोलत होतो.
0: बरोबर आहे.
2: गर्भधारणा रोखण्याविषयी आपण जे बोलतोय त्याच्यात ही साधनच महत्वाची ठरतात. अजून काय साधनं आहेत?
0: आता आपण आताच म्हटलं की दोन बाळांच्या मध्ये किती अंतर असावं, तर दोन बाळांच्या मध्ये जे कॉन्ट्रासेप्शन ज्याला आपण म्हणतो किंवा गर्भधारणा नको ह्याच्यासाठी कॉपर टी हे खूप सुंदर उपकरण आहे. आपण तांबी म्हणून त्याला ओळखतो, तर सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटर्समध्ये देखील असतं. आणि खरोखरच हे एक अतिशय सेफ आणि सिम्पल डिव्हाइस आहे. एक टी आकाराचं हे डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये तांबं लोडेड असतं आणि हे जेव्हा गर्भपिशवीच्या आत अलगद सरकली जाते, सरकवली जाते, तिथे तिथे

0: छानपैकी अशी फिट होऊन बसत असते. त्याच्यातनं जे रोज काही प्रमाणात तांबं रिलीज होत असतं आणि त्यांनी गर्भधारणा टळते. आता ह्याच्याविषयी देखील खूप गैरसमज आहेत की ती कधीतरी पडते, ती कधीतरी पिशवीतनं बाकीच्या पोटामध्ये जाते, तिने ब्लिडिंग जास्त होतं, हे काही प्रमाणात खरं आहे. परंतु परत एकदा आता खूप नवीन प्रकारच्या तांबी आलेल्या आहेत, कॉपर्टी आलेल्या आहेत आणि त्यांनी खूप फायदा होत असतो. दोन बाळांच्या स्पेसिंगमध्ये त्याच्यासाठी ह्या कॉपर्टीचा खूप छान उपयोग होत असतो.
1: बरोबर, चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जर काही ह्या गोष्टी केल्या गेल्या तर नक्कीच त्यातला त्रास कमी होईल. समजा चुकून त्रास झाला तर त्याच्यावर योग्य उपचार लगेच घेता येतील आणि दुसऱ्या साधनाचा वापर सुद्धा विचार होऊ शकतो.
0: बरोबर.
1: डॉक्टर, किशोरवयीन मुला मुलींना प्रजनन आरोग्य आणि लैंगिक शिक्षण देणं हे सुद्धा गरजेचं आहे लोकसंख्या नियंत्रणासाठी आणि चांगला पुढचा समाज, पुढची पिढी घडवण्यासाठी, याबद्दल काय सांगाल?
0: कॅच देम यंग हे जे आपलं आता ब्रीदवाक्य आहेत की त्यांना स्वतःच्या हेल्थ विषयी, त्यांच्या स्वतःच्या हायजीन विषयी, मेन्स्ट्रुअल सायकल विषयी आणि त्याचबरोबर प्रजननाविषयी देखील माहिती देणं हे खूप म्हणजे खूपच गरजेचं झालेलं आहे. कारण आपण बघतो आहे की आजकालची जी पिढी आहे ही खूप लवकर वयात येत आहे आणि म्हणून जेवढं वेळेत आपण त्यांना या सगळ्या गोष्टींविषयी सांगू तेवढं खूप जास्त चांगलं राहणार आहे. आणि म्हणून आपण बघतो की आजकाल खूप साऱ्या शाळांमधनं आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ विषयी किंवा गर्भधारणेविषयी त्यांना माहिती दिली जाते आणि वयवर्षे 8, 9, 10 या वयापर्यंत त्यांना या सगळ्या गोष्टी कळायलाच पाहिजे. कारण आपण बघतो की कितीतरी मुलींना 9व्या वर्षातच पाळी येते, 8व्या वर्षातच पाळी येते. मग जेव्हा अशी सिच्युएशन आहे तेव्हा तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींविषयी नक्की माहिती पाहिजे आणि ते उगाचच कुठून तरी उडत कळण्यापेक्षा,
1: चुकीची
0: माहिती मिळण्यापेक्षा जर का शाळा कॉलेजेस मधनं आपण ती त्यांना व्यवस्थित एखाद्या डॉक्टरच्या मार्फत हे सगळं नीट डायग्रॅम्स थ्रू किंवा स्लाइड शो थ्रू जर का आपण व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते खूप जास्त चांगलं पडतं. आणि पुणे ऑब्स्टेट्रिक गायनेक असोसिएशन आहे आमच्या थ्रू तर आम्ही अनेक शाळांमधून हे लैंगिक शिक्षणासाठी गेलेलो आहोत आणि खूप याचा प्रसार देखील केलेला आहे. अशा अनेक ऑर्गनायझेशन आहेत की जे याचा पाठपुरावा करत आहेत.
1: बरोबर आहे. म्हणजे तज्ज्ञ व्यक्तीकडनं जर का सल्ला मिळाला तर तो नक्कीच ऍक्सेप्ट होतो, त्याच्यावर विचार केला जातो आणि मग समाज चांगला सुदृढ घडण्यासाठी मदतही होते. डॉक्टर, आई बरोबर वडिलांची किती महत्वाची भूमिका असते कुटुंब नियोजनामध्ये, एखाद्या पुरुषाने कसं बघावं आपल्या कुटुंब?
0: वा, खूप छान प्रश्न विचारलात. आपण म्हणतो जेव्हा कुटुंब म्हणतो तेव्हा आई वडील आणि मुलं असंच म्हणतो, परंतु एक किंवा दोन पिढी आधीपर्यंत पुरुषांचा किंवा मिस्टरांचा काहीच सहभाग नसायचा या सगळ्या गोष्टींमध्ये. ती बाई तिच्या आई बरोबर, सासूबाईंबरोबर, नंदे बरोबरच जायची हे सगळे सल्ले घ्यायला. परंतु आता एक चांगला फरक बदल आम्हाला दिसून येत आहे की ते कपल येत असतं आमच्याकडे सल्ला घ्यायला आणि दॅट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. त्यांनी आम्हाला खूप उभारी येते की आता जे बाबा आहेत बाळाचे किंवा होणाऱ्या बाळाचे ह्यांचं देखील खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं आणि ते दोघंही समविचारानेच पुढच्या गोष्टी करत असतात. प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग साठी येत असतात, अर्थात गर्भधारणेच्या आधीच्या सल्ल्यासाठी दोघं जण येत असतात. आमची तब्येत चांगली आहे का गर्भधारणेसाठी ते बघत असतात किंवा लग्नाच्या आधी देखील येत असतात की आम्हाला पुढचे 6 महिने वर्षभर गर्भ नको आहे तर आम्ही काय साधनं वापरावी. सो प्री मराइटल काउन्सिलिंग, प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग हे असे अनेक क्लिनिक्स आपल्याला जागोजागी पुण्यासारख्या मोठ्या शहरात तर निश्चितपणे दिसतात आणि सरकार देखील याच्याकरता खूप साऱ्या गोष्टी करत आहे. आमची ऑल महाराष्ट्र जी असोसिएशन आहे यांनी देखील शुभारंभ नावाचा एक योजना राबवलेली आहे की जिथे कुठली नवीन गोष्ट, चांगली गोष्ट सुरू करायच्या आधी सल्ला घेऊन ती केली तर त्यांनी किती जास्त फायदा होतो ह्याचं त्यांनी महत्व पटवून दिलेलं आहे आणि आम्ही सगळे मिळून याच्यासाठी प्रयत्न करत आहोत.
1: डॉक्टर, परस्पर संवाद ह्याच्यामध्ये गरजेचा असतो तर या निर्णयाकडे कुठल्या दृष्टिकोनातनं पाहावं कुटुंब नियोजन म्हणून की आपली पुढची पिढी पण घडलीच पाहिजे की मला मूल हवंय का नकोय हे जे कन्फ्युजन वाढतंय तर ह्याच्याकडे कसं बघावं?
0: हो, हा एक आता नवीन प्रॉब्लेम आपल्याला दिसतो आपल्या तरुण पिढीमध्ये की खूप सारे असे कपल्स आहेत, त्याला डिंक्स असं म्हणतात, डबल इन्कम नो किड्स. त्यांचं असं मे बी करिअरसाठी म्हणा, मे बी अजून काही त्यांना कदाचित रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे, त्यांना बंधनं नको आहेत, त्यांना स्वच्छंदी जगायचं आहे आणि हे सगळ्या विचारांमधनं त्यांना वाटतं की नाही, आम्ही दोघं एकमेकांसाठी इनफ आहोत, आम्हाला कुठल्या दुसऱ्या कुणाचीही गरज नाही, आम्ही एखादा पेट पाळू पण आम्हाला मुलाची जबाबदारी नको आहे. तर कधी कधी मला वाटतं हे किती निसर्गाच्या विरुद्ध आहे हो की नाही. कारण आपण बघतो की प्रत्येक प्राणीजात जी आहे ह्यांचा बेसिक इन्स्टिंक्ट काय आहे तर रिप्रोडक्शन, अर्थात प्रजनन हा एक अतिशय बेसिक इन्स्टिंक्ट आहे. ही एक बेसिक गरज आहे प्रत्येक लिव्हिंग बिईंगची, झाडांची काय, माशांची काय, अजून कुठल्या प्राणी वर्गाची काय, तर मग ह्युमन बिईंग्सची का नसावी. तर म्हणून मला कधी कधी वाटतं की आपण आपली ही जी नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, नॅचरल डिझायर आहे, ही कुठेतरी सप्रेस करत आहोत का आणि ते कितपत बरोबर आहे. आता कसं आहे, आपण प्रत्येकालाच इतकं फ्रीडम दिलेलं आहे,

0: ते त्याला स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आहे आणि म्हणून आय रिस्पेक्ट दॅर ओपिनियन. परंतु त्यांनी देखील कुठेतरी हे आतमध्ये बघावं की हे जी एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे की आपलं प्रजनन व्हावं, आपल्यासारखी एक पिढी पुढची निर्माण व्हावी आणि त्याच्यातला जो आनंद, त्या बंधनात एक आनंद आहे, त्या मायेत एक आनंद आहे, त्या त्रासात एक आनंद आहे, तो त्यांनीही उपभोगावा असं आम्हाला डॉक्टर म्हणून काय, एक समाजाचा व्यक्ती म्हणून काय, आम्हाला खूप वाटत असतं. परंतु शेवटी प्रत्येक कपलनी आपापला निर्णय आपल्यासाठी घ्यावा आणि दे शुड मूव्ह अकॉर्डिंगली.
1: खरंय, आपण जसं आपल्या भारत मातेच्या अंगाखांद्यावर खेळत मोठे होतो तसंच आपल्या अंगाखांद्यावर आपल्या मुलांनी खेळून मोठं व्हावं, चांगलं घडावं आणि आपला देश, आपलं राष्ट्र घडावं. हे खूप
0: खूप छान बोललात, खूप छान म्हणालात.
1: डॉक्टर, आजच्या आपल्या या तरुण पिढीला काय तुम्ही सल्ला द्याल की लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन ह्याची सांगड योग्य रीतीने कशी घालता येईल?
0: मला वाटतं की जर आपल्याला मनाचं शरीराचं स्वास्थ्य ठेवायचं असेल आणि त्याच्याबरोबर सामाजिक स्वास्थ्य, देशाचं स्वास्थ्य हे जर का आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर निश्चितपणे डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपलं स्वतःचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अर्थात प्रजनन आरोग्य हे सुदृढ ठेवण्यासाठी मे बी तुमची अंगणवाडी वर्कर असेल, तुमची आशा वर्कर असेल, तुमच्या घराजवळचं प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, तुमच्या घराजवळचं फॅमिली डॉक्टर असेल, गायनेकोलॉजिस्ट असेल, यांच्याकडे निश्चित जाऊन सल्ला घ्या. कारण तुम्ही कितीही बघा, कितीही स्क्रोल करा, शेवटी ते जे सांगतात आणि डॉक्टर जे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या दोघांसाठी जे सगळ्यात अप्रोप्रिएट असेल हे जे सांगतील ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यामुळे डिजिटल वर्ल्ड हे कितीही पुढे गेलं तरी देखील जे तुमचा फॅमिली डॉक्टर आहे किंवा तुमचे गायनेकोलॉजिस्ट आहे हे जेवढ्या आस्थेने तुमच्याशी बोलतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांबद्दल माहिती देतील हे कमीच आहे. हे जो एक ह्युमन टच आहे आपल्या देशामध्ये जो अजूनही आहे जिवंत, जो चांगला चाललेला आहे, त्याचा नक्की वापर करा आणि स्वतःची आणि समाजाची हेल्थ ही अतिशय चांगली ठेवा अशी मी तुम्हाला निश्चितपणे विनंती करते आणि हा छोटासा सल्ला देते.
1: वा, हा खूपच मोलाचा आणि गरजेचा सल्ला आहे. डॉक्टर चारुलता बापाय, तुम्ही आलात आणि आम्हाला खूप छान सल्ला दिला, त्याबद्दल खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद.
1: श्रोते हो, आजचा सुजाण निर्णय उद्याचे निरोगी कुटुंब आणि राष्ट्र बनवू शकतो. माहितीच्या आधारे निर्णय घेऊया आणि आपले गैरसमज दूर करूया. मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आजच्या पुरता आपला निरोप घेते. पुन्हा एकदा भेटूया नव्या आरोग्यविषयक विषयासह. तोपर्यंत निरोगी रहा, जागरूक रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार.

हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:11 आणि 25 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करतोय कॅलिडोस्कोप हा इंग्रजी कार्यक्रम. यात ऐकूया राईज अबाव द रेस्ट, अ मोटिवेशनल टॉक बाय डॉक्टर धनंजय अवसरीकर. सादर करते गौरव शिंपी. ऐकूया कॅलिडोस्कोप.

कॅलिडोस्कोप हा इंग्रजी कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते गौरव शिंपी. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 10:31 आणि 45 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करतोय सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. श्रोते हो, गीतकार शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृतिदिन. त्या प्रित्यर्थ सुगम संगीतात ऐकूया त्यांची काही भावगीतं.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांचं गीत, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलंय.

0: श्रोतेहो, शांताराम नांदगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये त्यांची गीतं आपण ऐकलीत. कार्यक्रमातलं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये होतं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
0: श्रोतेहो, ज्ञान माहिती मनोरंजन गप्पा आणि गाणी आपण ऐकत आहात. रसिक मान्य पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमवर जगभरात सर्वत्र. सकाळचे 10:45 वाजलेले आहेत. प्रसारण सभेत ही वेळ हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाची सुरुवात रॉकी चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या आनंद बक्षी यांच्या गीतासोबत, संगीत RD बर्मन यांचं.

श्रोतेहो, आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकता आहात आणि कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीताचा. आता ऐकूयात सागर या चित्रपटातलं जावेद अख्तर यांनी लिहिलेलं, किशोर कुमार यांच्या आवाजात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं कार्यक्रमातलं यानंतरचं गीत.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांची रचना, रवींद्र जैन यांचं संगीत.

श्रोतेहो, लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. आता प्रसारण सभेत ही वेळ शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमामध्ये मृण्मय सिकनीस फाटक यांनी गायलेला राग गुजरी तोडी आम्ही आता प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आज या कार्यक्रमामध्ये मृण्मयी सिकनीस फाटक यांनी गायलेला राग गुजरी तोडी आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले?
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा। मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार।
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये।
1: आता मी पण घेते।
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून श्रोतेहो आमचे कार्यक्रम आपण ऐकता आहात जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:30 वाजलेले आहेत. प्रसारण सभेत आता यानंतर गाता रहे मेरा दिल यामध्ये आज हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊयात.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

श्रोतेहो कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आणि कार्यक्रमाची सुरुवात कलाकार चित्रपटातल्या किशोर कुमार यांनी गायलेल्या या गीतासोबत. इंदिवर यांची ही रचना संगीतबद्ध केलेली आहे कल्याणजी आनंदजी यांनी. ऐकूयात कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत.

0: श्रोतेहो, गुलजार यांची ही रचना आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली होती. अर्षा भोसले यांच्या स्वरातली ही रचना खुशबू या चित्रपटातली होती. श्रोतेहो, आपण ऐकता आहात गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकण्यापूर्वी ऐकूयात आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर

0: मोठी पळाली. अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: श्रोतेहो, आता कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरामध्ये संतोष यांची रचना, लक्ष्मीकांत यांचं संगीत, चित्रपट शोर.

जिंदगी और कुछ नहीं तेरी मेरी कहानी है। श्रद्धेवदा हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची रचना, राजेश रोशन यांचं संगीत आणि चित्रपट जुली।

श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत ये वादा रहा. या चित्रपटातले किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत, संगीत आर डी बर्मन यांचं.

हृदयो किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 आहेत. आता यानंतर आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा आवडता कार्यक्रम वनिता मंडळ आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत ठीक दुपारी 12

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीयपंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉ प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय आहे.

0: हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं, पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे, त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू. खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते, म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं, सध्या आम्ही पुणे विभागाची सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्षे लागले होते की तुमची एक टीम बनवू, पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता, पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तरी थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापौर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
2: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला.

0: आम्ही लोक, भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत, आम्ही कुठलाही लिंगभाव धर्मभेद जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय, आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागती. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होतंय की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी झालेले आहेत. खूप जणी शिकलेल्या आहेत. माझं शिक्षण पाहायला गेलं तर मी सातवीत घर सोडलंय. आठवीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी बीएससी बॉटनी झाली आहे. सध्या मी एमएससी फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मास्टर्स झाली आहे. आता एमएसडब्ल्यू करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता एलएलबी पण करणार आहे. त्यानंतर आता पीएचडीला पण ऍडमिशन टाकते. मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेलं आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90-99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणं असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ऍबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ऍबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी, ज्याला माहितीच नाहीये, तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण सिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तानं काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात. शहरातले निम्मे लोक आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फाईलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्म समाधान असतं. मग मला ते म्हणायचं, अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत. शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इनमेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर

0: नाही शिकणार आम्ही.
1: बरोबर.
0: आणि दोन दोन लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो. फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात एवढं पण नाही आहे. खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात. तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते, असतील एक दोघी चौघींच्यामुळे पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा. आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत, समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक. त्याच्यावरून तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात. जातात का नाही? बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्यावर
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत.
1: हो.
0: त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील. म्हणून त्यांनी घरातून आम्हाला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो. गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातून केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कुणीतर बोललं मोटिवेशन 10 मिनिटांपुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असता या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणते अजाणतेपणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे. पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे. समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे. भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं, तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळी जण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच. म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईंनी असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो. आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं. त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा.
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आता आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी.
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार. दोन दिवस आम्ही येतो वेगवेगळं शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे,

0: मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टर मध्ये दोन टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून दोन दोन दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं, पण आता या ओळखी

0: पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीये. आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटत?
1: माझ्यामध्ये असणारा स्टेरोटाईप,
0: हा,
1: त्यानंतर स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन सिन्स क्लास 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे, लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आतापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीज मध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाज व्यवस्थेने केलं. 15 एप्रिल 2014 ला सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 ला पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात, कारण काही अमेंडमेंट त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 ला पुन्हा ऍक्ट आला आणि 20 ला त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाहीये की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 ला झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढे आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा या पवित्र सांगली शहरात आलेले, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नाईकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचा आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण इत काय की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएटिव्ह आपण घेतोय. आणि नक्कीच मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सान्वी जेठवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आहे. आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता हे समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या विभागाने करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातलंही सगळं माझ्या

0: भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा. त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातून बघूया, एवढंच सांगू इच्छिते.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे? म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाज कार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठे बाहेर यायचं नाहीये किंवा मला असं हे नकोय. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटली काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं, पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडे होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सईने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच. कुठेच कमी नाहीये, मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
0: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीनं माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तसं सर्व मंडळांनी

0: एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा, आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
1: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
0: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणीनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षांनंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHO नुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30-40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6-7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज

अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ऍड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ऍड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल अॅड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इन्स्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आमच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो, ज्ञान माहिती मनोरंजन गप्पा आणि गाणी आपण ऐकता आहात रसिकमान्य पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात.

श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, दुपारचा ठीक 1 वाजलेला आहे. आता प्रसारण सभेत ही वेळ आपकी पसंत पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत, माझ्या हातात हे सुरुवातीचं पत्र आहे, हे आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरवरून. या ठिकाणावरून या गाण्याची आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजनबी, शाकेर, इस्लामबी, बाबा, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्लामाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. तसंच बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद. या सर्वांना ऐकायचं आहे प्रेम पुजारी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं नीरज यांचं गीत. संगीत आहे एस डी बर्मन यांचं. ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत.

श्रोतेहो, आपकी पसंद हा पतनांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड, रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात या सर्वांना ऐकायचं आहे सुहाग या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आनंद मिलिंद यांचं.

0: श्रोते हो, पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
1: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे, तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.

श्रोतेहो, आपकी पसंदी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतरचं पत्र माझ्या हातामध्ये आहे, ते आहे आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथून. इथून आमचे श्रोते आहेत उत्तम जमधाडे, स्वराज स्वरित, श्रीतेज संघर्षा, संविधान धोंगडे, शहाजी बोडके नंदा हे मुकाम पोस्ट देगावचे आमचे श्रोते, सदाशिव थोरात तसंच सुखदेव राऊत. या सर्वांच्या पसंतीचं कार्यक्रमातलं यानंतरचं गीत लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या स्वरात, आनंद बक्षी यांची रचना, लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी. संगीत आहे राहुल देव बर्मन

श्रोते हो, आपकी पसंद या पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे. पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथल्या आमच्या श्रोत्यांच्या आवडीचं. इथून पत्र पाठवलेलं आहे राजेश पाटील साबळे, राजदीप, राजेश, राशी, राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव साबळे यांनी. या सर्वांना ऐकायचं आहे सदमा या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, इलाई राजा यांचं संगीत आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

मंडळी, तुम्हाला देखील जर तुमच्या आवडीची गीतं या कार्यक्रमात ऐकायची असतील तर तुम्हाला एकच करायचं आहे, तुम्हाला पाठवायचं आहे आम्हाला पत्र आमच्या या पत्त्यावर, आपकी पसंद द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र शिवाजीनगर पुणे 411005. आम्हाला पत्र पाठवा, आम्ही आपल्या पत्रांचा समावेश करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता यानंतर ऐकूयात कार्यक्रमातलं शेवटचं गीत रंगीला या चित्रपटातून.

वरुड जवळ का या ठिकाणावरून पत्र पाठवणारे आमचे श्रोते आहेत महेंद्र सरकटे, विजया मिलिंद आणि स्वराज वानखेडे यांचं. ऐकूयात त्यांच्या आवडीचं कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

बरे तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचा 1:30 वाजतो आहे. आता यानंतर सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर 1:40 वाजून ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टारपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र वाहू

0: करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते, असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं तिसरं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या

0: संख्या 12 वर ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. बीएलओंकडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
1: ठाणे जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं तर एका मुलीसह 3 जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भिवंडीतील टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाह आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा तिघांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह 4 जणांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी यात आणखी 2 जणांना अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह 2 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 29 टन रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 3 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय बीएलओ अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली. आणि गेल्या 3 वर्षात ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29,03,00,000 सुमारे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळोजा MIDC मधील नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात जगभरात सर्वत्र. दुपारचे 1:45 वाजलेले आहेत. आता प्रसारण सभेत ही वेळ द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची.

द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं हे गीत होतं बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांच्या स्वरामध्ये. सिद्धार्थ गरिमा यांच्या या गीताला संगीत होतं जॅकी वंजारी यांचं. श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. ऐकूयात झीरो या चित्रपटासाठी अभय जोधपूरकर यांना, इर्शाद कामिल यांची रचना संगीत अजय अतुल.

श्रोतेहो, राबता या चित्रपटातलं हे अरिजित सिंग आणि नेहा कक्कर तसंच मीट ब्रदर्स यांनी गायलेलं कुमार यांचं गीत संगीत होतं सोहराबुद्दीन आणि सौरव रॉय यांचं. श्रोतेहो, आपण ऐकता आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आता ऐकूयात वजीर या चित्रपटातलं अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांनी गायलेलं गुरुप्रीत सैनी आणि दीपक रामोला यांचं हे गीत, रोचक कोहली यांचं संगीत.

श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे गीत होतं तिशांगी या चित्रपटासाठी पावनी पांडे यांच्या स्वरातलं. मंजिर बलियावी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं गुफी यांनी. श्रोतेहो, आपण ऐकता आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आता ऐकूयात ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटासाठी अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत विशाल दादलाने आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. संगीत आहे अजय अतुल यांचं.

तेरी भाभी हे पगले या चित्रपटासाठी मीका आणि अनिया यांच्या स्वरामध्ये अतिया सय्यद यांचं हे गीत अनामिक चौहान यांनी संगीतबद्ध केलं होतं. श्रोते हो कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात सुई धागा या चित्रपटातून पॅपॉन आणि रोनकिनी गुप्ता यांच्या स्वरातलं अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं वरुण ग्रोवर यांचं गीत.

श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूयात. स्त्री या चित्रपटातून आस्था गिल, सचिन संघवी, जिगर आणि दिव्या यांच्या स्वरामध्ये वायू यांची ही रचना सचिन जिगर यांनी संगीतबद्ध केली आहे.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला हा द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह
0: हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित केला. श्रोतेहो, आता दुपारचे 3 वाजता आहेत. यानंतर प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज आयएनएस

0: इंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री

0: बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रं दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 3:10 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूयात सायंकाळी 4:58. या सभेत मी विकास जोशी आता आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार।
1: शुभ संध्या।
0: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवरून आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। मी देवयानी देशपांडे आजच्या द्वितीय प्रसारणात सर्व श्रोत्यांचं स्वागत करते। संध्याकाळचे 5:40 झाले आहेत। हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करत आहोत।

लता मंगेशकर यांचा स्वर आह या चित्रपटाकरता, हसरत जयपुरी यांच्या या गीताला शंकर जयकिशन यांचं संगीत होतं.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या सहस्वरातलं हे गीत होतं बरसात की रात या चित्रपटातलं. साहिर लुधियानवी यांच्या गीताला रोशन यांचं संगीत होतं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. ऐकूया कार्यक्रमातलं पुढचं गीत.

अनुपमा या चित्रपटाकरता लता मंगेशकर यांनी हे गीत गायलं होतं, कैफी आझमी यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं हेमंत कुमार यांनी.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या सहस्वरातलं हे गीत होतं मजरू सुलतानपुरी यांचं. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं होतं बंबई का बाबू या चित्रपटाकरता.

ट्वेल्व ओ क्लॉक या चित्रपटातलं हे गीत होतं गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या सहस्वरातलं. संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी. गीतकार मजरू सुलतानपुरी.

मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. गीता दत्त आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलं होतं, ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलं होतं.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या सहस्वरातलं हे गीत होतं काश्मीर की कली या चित्रपटातलं. एस एच बिहारी यांनी लिहिलेल्या या गीताला ओ पी नय्यर यांचं संगीत होतं. श्रोते हो, काश्मीर की कली या चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवरून जगात सर्वत्र आपण हे प्रसारण ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता युववाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत. यामध्ये स्टे ट्यून्ड या सदरात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनतेची संख्या विकासाची दिशा हा विशेष कार्यक्रम आज ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन स्वराली गायकवाड यांचं आहे. सादर करते धीरज केदारी. ऐकूया युववाणी स्टे ट्यून्ड.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, जागतिक स्तरावर लोकसंख्या वाढीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याच संदर्भात 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट लोकसंख्या वाढीबद्दल जनजागृती करणे, तिचे परिणाम समाजासमोर मांडणे आणि सुजाण पद्धतीने लोकसंख्या नियोजनाची गरज पटवून देणे हे आहे. आज जगातील अनेक देश वाढत्या लोकसंख्येमुळे विविध समस्यांना सामोरे जात आहेत. बेरोजगारी, शिक्षणाची कमतरता, आरोग्य सुविधा, अन्नधान्य टंचाई, पर्यावरणीय संकटे अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसंख्या नियोजन आणि जबाबदार कुटुंब नियोजन याला फार मोठे महत्त्व आहे. आजच्या कार्यक्रमातून आपण जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी आव्हाने, तसेच या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी यांचा सखोल आढावा घेणार आहोत. चला तर मग, जनतेची संख्या, विकासाची दिशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सजग नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव करून घेऊया. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या देशाच्या लोकसंख्येबद्दल बोलतो तेव्हा आपण बऱ्याच गोष्टींबद्दल बोलत असतो. आपण त्याच्या भविष्यातील कामगारांबद्दल बोलत असतो, जे लोक देशाला राहण्याचे आणि वाढण्याचे ठिकाण बनवतील. तेव्हा आपण निश्चितच संपूर्ण देशाच्या भविष्याबद्दल बोलत असतो. भारताचे उदाहरण घेताना जेव्हा आपण देशाच्या लोकसंख्येबद्दल बोलतो तेव्हा भारतातील जनगणना ही जगातील सर्वात मोठी लोकसंख्या गणना मानली जाते. आपल्या देशात पहिली आधुनिक जनगणना 1872 घेण्यात आली. त्यानंतर 1881 पासून दर 10 वर्षांनी ही प्रक्रिया नियमितपणे राबवली जाते. जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीची माहिती जमा करणे. यात व्यक्तीचे नाव, वय, लिंग, धर्म, शिक्षण, व्यवसाय, भाषेचा वापर, राहण्याची स्थिती, कुटुंबातील सदस्यांची माहिती अशा अनेक गोष्टींची नोंद केली जाते. भारत सरकारचे गृह मंत्रालयातील भारत सरकारचा जनगणना कार्यालय, रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया हे कार्यालय संपूर्ण जनगणनेचे नियोजन आणि अंमलबजावणी करते. 2011 भारतातील शेवटची जनगणना झाली होती. त्यावेळी भारताची लोकसंख्या सुमारे 121 कोटी इतकी होती. त्यानंतर 2021 होणार होती, परंतु COVID-19 महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. जनगणना ही केवळ लोक मोजण्यासाठी नसते, तर त्यातून देशातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या स्थितीचे खरे चित्र दिसते. सरकारला आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार, योजनांचे नियोजन आणि निधी वाटप या सगळ्यासाठी या माहितीचा उपयोग करता येतो. या प्रक्रियेत लाखो गणक, एन्युमरेटर्स घरोघरी जाऊन लोकांची माहिती गोळा करतात. ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते.

भारतासारख्या लोकसंख्य आणि वैविध्यपूर्ण देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर जनगणना करणे हे खरोखरच कौतुकास्पद काम आहे. पुढील जनगणना केव्हा होईल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जनगणना हे आपल्या लोकशाहीचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ असून प्रत्येक भारतीयाने त्यात सहभागी होणे ही आपली नागरिक म्हणून जबाबदारी आहे. मित्रांनो, आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी एक राष्ट्र म्हणून आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नाच्या भविष्याबद्दल बोलत असतो. एकत्रितपणे देशाच्या संपूर्ण लोकसंख्येमध्ये ते करत असलेल्या कामाच्या आणि नोकऱ्यांच्या संपूर्ण लँडस्केपमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता असते. देशाची लोकसंख्या ही देशातील आर्थिक बदल आणि विकासासाठी जबाबदार असते आणि म्हणूनच ती खूप महत्वाची आहे. या लोकसंख्येची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. लोकसंख्येला सुरुवातीपासूनच योग्य प्रकारचे अन्न, वाढण्यासाठी निरोगी वातावरण आणि एक उत्तम आणि आरामदायी जीवनशैलीची आवश्यकता असते. हे सर्वांसाठी शक्य आहे का? याचे उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहे. भारतासारख्या देशात जिथे उत्पन्नातील तफावत अत्यंत मोठी आहे, लोकसंख्येच्या प्रत्येक वर्गाला सुरुवातीपासूनच चांगली जीवनशैली मिळण्याची शक्यता नाही, जी त्यांना वैयक्तिकरित्या विकसित होण्यास मदत करू शकेल. इतर देशांनाही हेच लागू होते. प्रत्येक देशात राहणाऱ्या लोकांमध्ये उत्पन्नाची तफावत असते आणि यामुळेच लोकसंख्येचा विषय इतका मनोरंजक बनतो. आपल्याला आधीच माहीत आहे की लोकसंख्या ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे, परंतु प्रत्येक देशाने या लोकसंख्येची काळजी घेण्यासाठी चांगले नियोजन आणि रणनीती आखली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक गरज पूर्ण होईल. यामुळे देशाची संपूर्ण भरभराट होण्यास मदत होतेच, शिवाय भविष्यात यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढते. मित्रांनो, लोकसंख्या ही सामाजिक रचना आणि विकासाचा एक मूलभूत निर्धारक आहे. ती आर्थिक वाढ, पर्यावरणीय शाश्वतता, सार्वजनिक आरोग्य आणि शहरी नियोजन यासह विविध जागतिक घटकांवर थेट प्रभाव पाडते आणि प्रभावित होते. लोकसंख्या वाढ मानवी प्रगतीचे चिन्हक म्हणून काम करू शकते. सुधारित आरोग्य सेवा तंत्रज्ञान आणि आयुर्मान दर्शविते, परंतु तिचा अनियंत्रित विस्तार महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करतो. यामध्ये संसाधनांची कमतरता, पर्यावरणीय ऱ्हास आणि सामाजिक असमानता यांचा समावेश आहे. शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या धोरणकर्ते, संशोधक आणि जागतिक संस्थांसाठी लोकसंख्येच्या गतिशीलतेची सूक्ष्म समज आवश्यक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या रोग, दुष्काळ, खराब स्वच्छता आणि संघर्षांमुळे होणाऱ्या उच्च मृत्यूदरांमुळे लोकसंख्या वाढ मर्यादित होती. या मर्यादा शतकानुशतकी जागतिक लोकसंख्या तुलनेने स्थिर ठेवली. तथापि औद्योगिक क्रांतीच्या आगमनाने आणि त्यानंतरच्या तांत्रिक प्रगतीमुळे लोकसंख्याशास्त्रीय नमुन्यांमध्ये मोठा बदल झाला होता. शेती, औषध आणि स्वच्छता क्षेत्रातील सुधारणांमुळे मृत्यूदर कमी झाला तर जन्मदर उच्च राहिला, विशेषतः विकसनशील प्रदेशांमध्ये. या असमानतेमुळे विशेषतः 20व्या शतकात लोकसंख्यात जलद वाढ झाली. 1900 मध्ये अंदाजे 1.6 अब्ज लोकसंख्येवरून 2022 पर्यंत जागतिक लोकसंख्या 8 अब्ज ओलांडली. ही एक नाट्यमय वाढ आहे, जी आधुनिक संस्कृतीच्या यश आणि उद्योन्मुख असुरक्षितता दोन्ही प्रतिबिंबित करते. लोकसंख्येची वाढ सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटकांच्या जटिल परस्पर संवादाने प्रभावित होते. प्रजनन दर हा एक प्राथमिक चालक आहे, जो बहुतेकदा शिक्षण, आरोग्यसेवा, आर्थिक संधी आणि प्रचलित सांस्कृतिक नियमांच्या उपलब्धतेमुळे आकार घेतो. अनेक कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रजनन आरोग्य सेवांपर्यंत मर्यादित प्रवेश आणि महिला शिक्षणाचे कमी स्तर उच्च जन्मदरात योगदान देतात. याउलट शिक्षण आणि आरोग्य सेवेची अधिक उपलब्धता असलेल्या विकसित देशांमध्ये सामान्यत कमी प्रजनन दर आणि काही प्रकरणांमध्ये लोकसंख्या घट अनुभवली जाते. मृत्यूदर देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्यातील जागतिक सुधारणांमुळे बालमृत्यू आणि मातामृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे आयुर्मान वाढले आहे आणि लोकसंख्येत एकूण वाढ झाली आहे. स्थलांतरामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल होण्यास हातभार लागतो, विशेषतः

जेव्हा व्यक्ती आणि कुटुंबे चांगल्या राहणीमानाच्या परिस्थिती, रोजगार किंवा राजकीय स्थिरतेच्या शोधात स्थलांतर करतात. शहरी भागात अनेकदा लोकसंख्या वाढ होते, ज्यामुळे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांवर अतिरिक्त दबाव येतो. सरकारी धोरण हा आणखी एक प्रभावी घटक आहे. काही राष्ट्रांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत, विशेषत चीनच्या पूर्वीच्या एक मूल धोरणावर, तर काहींनी वृद्ध लोकसंख्या आणि घटत्या कामगार शक्तींना प्रतिसाद म्हणून बाळंतपणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहने सुरू केली आहेत. मित्रांनो, वेगवान लोकसंख्या वाढीचे परिणाम दूरगामी आहेत. आर्थिकदृष्ट्या वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादन आणि नवोपक्रमाला चालना देणारी मोठी कामगार शक्ती उपलब्ध होऊ शकते. तथापि पुरेशा रोजगार निर्मित संख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत, विशेषत चीनच्या पूर्वीच्या एक मूल धोरणावर, तर काहींनी वृद्ध लोकसंख्या आणि घटत्या कामगार शक्तींना प्रतिसाद म्हणून बाळंतपणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहने सुरू केली आहेत. मित्रांनो, वेगवान लोकसंख्या वाढीचे परिणाम दूरगामी आहेत. आर्थिकदृष्ट्या वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादन आणि नवोपक्रमाला चालना देणारी मोठी कामगार शक्ती उपलब्ध होऊ शकते. तथापि पुरेशा रोजगार निर्मिती आणि संसाधनांचे वाटप न करता यामुळे व्यापक बेरोजगारी, गरिबी आणि सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते. अनेक विकसनशील देशांना त्यांच्या लोकसंख्याशास्त्रीय क्षमतेचा वापर करण्याचे दुहेरी आव्हान आहे आणि त्याचबरोबर जलद वाढीमुळे वाढणाऱ्या सामाजिक आर्थिक असमानता कमी करणे देखील आहे. पर्यावरण दृष्ट्या वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड दबाव येतो. पाणी, ऊर्जा आणि अन्नाचा वाढता वापर, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या मागणीसह जंगलतोड, वायू आणि जल प्रदूषण आणि हरितगृह वायू उत्सर्जनाला गती मिळते. हाताण, हवामान बदल, अधिवासाचा नाश आणि जैवविविधतेचे नुकसान करण्यास हातभार लावतो, ज्यामुळे सध्याच्या वाढीच्या पद्धतींच्या दीर्घकालीन शाश्वततेबद्दल प्रश्न निर्माण होतात. शहरीकरण हा आणखी एक महत्वाचा परिणाम आहे. संधींच्या शोधात लोक शहरांकडे स्थलांतरित होत असताना शहरी केंद्रे अनेकदा गर्दीने भरलेली आणि संसाधनांची कमतरता असलेली बनतात. यामुळे अपुरी घरे, ताणलेली वाहतूक व्यवस्था, अपुरी आरोग्य सुविधा आणि तडजोड केलेली स्वच्छता निर्माण होते. अशी परिस्थिती ज्यामुळे जीवनमानाचा दर्जा खालावतो आणि सार्वजनिक आरोग्य धोके वाढू शकतात. आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उच्च लोकसंख्या वाढ प्रणालींना अडचणीत आणू शकते, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये. जेव्हा संसाधने कमी होतात तेव्हा दर्जेदार शिक्षण आणि वैद्यकीय सेवेची उपलब्धता कमी होते, ज्यामुळे गरिबीचे चक्र कायम राहते आणि मानवी भांडवल विकास मर्यादित होते. त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी व्यवस्था संघर्ष करत असताना अन्न सुरक्षा ही एक तातडीची समस्या बनते. बहुतेकदा शेतीयोग्य जमीन आणि पाणी पुरवठा कमी होत जातो. मित्रांनो, लोकसंख्या वाढीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकात्मिक आणि भविष्यकालीन धोरणांची आवश्यकता आहे. शिक्षणाद्वारे महिलांना सक्षम करणे हे प्रजनन दर व्यवस्थापित करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जेव्हा महिलांना शिक्षण आणि रोजगाराची सुविधा असते तेव्हा त्या कुटुंब नियोजनाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि बाळंतपणाला विलंब करण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे कुटुंबे लहान आणि निरोगी होतात. पुनरुत्पादक आरोग्य सेवांचा विस्तार देखील तितकाच महत्वाचा आहे. गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन शिक्षणाची सार्वत्रिक उपलब्धता व्यक्ती आणि जोडप्यांना त्यांच्या कुटुंबांचा आकार आणि वेळ नियंत्रित करण्यास सक्षम करते, ज्यामुळे लोकसंख्या वाढीस अधिक संतुलित योगदान मिळते. आर्थिक विकास देखील महत्वाची भूमिका बजावतो. राहणीमान वाढत असताना आणि बालमृत्यू दर कमी होत असताना कुटुंबे कमी मुलांची निवड करतात, जे विकसित समाजांमध्ये सामान्यत दिसून येणारे लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण दर्शवते. या बदलांना पाठिंबा देण्यासाठी प्रभावी धोरण निर्मिती आवश्यक आहे. शाश्वत संसाधन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देताना सरकारांनी आरोग्य सेवा, शिक्षण

विचारांना एकत्रित करतो. केवळ विचारशील आणि समावेशक धोरणांद्वारेच मानवता लोकसंख्या वाढीचे फायदे वापरू शकते, तसेच ग्रहाचे रक्षण करू शकते आणि सर्वांसाठी न्याय आणि शाश्वत भविष्य सुनिश्चित करू शकते. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत अफाट क्षमता आणि प्रचंड दबावाच्या चौकटीत उभा आहे, ज्याची लोकसंख्या 1.4 अब्ज ओलांडली आहे. ही लोकसंख्या शास्त्रीय घटना केवळ सांख्यिकीय वास्तव नाही, तर देशाच्या सामाजिक आर्थिक रचनेचे एक परिभाषित वैशिष्ट्य आहे. भारताची लोकसंख्या राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करते, मग ती आर्थिक वाढ असो, सामाजिक विकास असो, राजकीय स्थिरता असो किंवा पर्यावरणीय शाश्वतता असो. भारतातील लोकसंख्येची गतिशीलता समजून घेण्यासाठी, त्याचा इतिहास आणि त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांचे बारकाईने परीक्षण करणे आवश्यक आहे. मित्रांनो, 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतात नाट्यमय लोकसंख्या शास्त्रीय बदल झाले आहेत. त्यावेळी लोकसंख्या अंदाजे 340 दशलक्ष होती आणि वाढ तुलनेने मध्यम होती. तथापि वैद्यकीय सेवेतील प्रगती, सुधारित पोषण, चांगली स्वच्छता आणि बालमृत्यू कमी झाल्यामुळे मृत्यूदरात लक्षणीय घट झाली, तर जन्मदर अनेक दशकांपर्यंत उच्च राहिला. या बदलांमुळे अभूतपूर्व लोकसंख्या स्फोट झाला, जो सरकारांनी विविध धोरणे आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमांद्वारे व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या वर्षात लोकसंख्या वाढ मंदावली असली तरी पूर्वीच्या उच्च प्रजनन दरांचा संचयी परिणाम भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय प्रोफाईलला आकार देत आहे. भारताच्या लोकसंख्येचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिची तरुणाई. लोकसंख्येचा एक मोठा भाग 35 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे, जो अर्थशास्त्रज्ञांना लोकसंख्येचा लाभांश म्हणतो. जर तरुणांना शिक्षित, कुशल आणि फायदेशीरपणे रोजगार मिळाला तर हा संभाव्य फायदा जलद आर्थिक वाढीमध्ये रूपांतरित होऊ शकतो. सिद्धांतत तरुण आणि गतिमान कार्यबदल नवोपक्रम, उत्पादकता आणि उपभोग वाढवू शकतो, ज्यामुळे देशाची जागतिक आर्थिक स्थिती मजबूत होते. तथापि ही संधी हमी दिलेली नाही. शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये पुरेशी गुंतवणूक न करता लोकसंख्याशास्त्रीय लाभांश त्वरित लोकसंख्याशास्त्रीय ओझे बनू शकतो, ज्यामुळे उच्च बेरोजगारी, सामाजिक अशांतता आणि मानवी भांडवलाचा कमी वापर होतो. भारतातील शहरीकरण हे लोकसंख्या वाढीचे परिणाम आणि कारण दोन्ही आहे. ग्रामीण लोकसंख्या चांगल्या संधींच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतरित होत असताना शहरी केंद्रे वेगाने विस्तारली आहेत. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारखी शहरे आर्थिक शक्तीगृहे बनली आहेत, परंतु जास्त लोकसंख्येमुळे त्यांना गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागते. झोपडपट्ट्या, अपुरी सार्वजनिक सेवा, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि स्वच्छ पाण्याची आणि घरांची कमतरता हे शहरी पायाभूत सुविधांच्या मर्यादा प्रतिबिंबित करतात. त्याचवेळी अनेक ग्रामीण भागांमध्ये अजूनही स्थिरता आहे. मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा मर्यादित उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्रामीण शहरी दरी वाढत आहे, जी सामाजिक असमानता वाढवते. भारताच्या लोकसंख्या वाढीचे पर्यावरणीय परिणाम खोलवर आहेत. जमीन, अन्न, पाणी आणि ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे जंगलतोड, मातीचा ऱ्हास, पाण्याची टंचाई आणि तीव्र वायू आणि जलप्रदूषण झाले आहे. औद्योगिकीकरण आणि हवामान बदलामुळे नैसर्गिक संसाधनांवरचा ताण आणखी वाढत आहे. भारत आधीच सर्वात जास्त हवामान संवेदनशील देशांपैकी एक आहे आणि लोकसंख्येच्या दबावामुळे शाश्वत पर्यावरणीय धोरणे लागू करण्याचे प्रयत्न गुंतागुंतीचे होतात. पर्यावरणीय संवर्धनासह आर्थिक विकासाचे संतुलन साधणे एक महत्त्वाचे आव्हान आहे. भारतात लोकसंख्या वाढीचे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नांचा दीर्घ आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. 1952 मध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा हा देश जगातील पहिला होता. गेल्या काही दशकांमध्ये हा कार्यक्रम जबरदस्तीच्या उपाययोजनांपासून अधिक समुदाय आधारित आणि शैक्षणिक दृष्टिकोनांकडे विकसित झाला. प्रगती असूनही प्रभावी लोकसंख्या नियंत्रणात अजूनही लक्षणीय अडथळे आहेत, विशेषतः ग्रामीण आणि उपेक्षित भागात.

सामाजिक नियोजन, जागरूकतेचा अभाव आणि पुनरुत्पादक आरोग्य सेवांपर्यंत मर्यादित प्रवेश कुटुंब नियोजन पद्धतींचा व्यापक अवलंब करण्यास अडथळा आणतो. लोकसंख्या वाढीला तोंड देण्यासाठी शिक्षण विशेषत महिला आणि मुलींचे परिवर्तनकारी भूमिका बजावते. शिक्षित महिला उशिरा लग्न करतात, कमी मुले जन्माला घालतात आणि आर्थिक आणि नागरी जीवनात अधिक सक्रियपणे सहभागी होतात. शिक्षण आणि रोजगाराद्वारे महिलांचे सक्षमीकरण केवळ प्रजनन दर कमी करण्यास हातभार लावत नाही, तर कुटुंबे आणि समुदायांचे एकूण कल्याण देखील वाढवते. दीर्घकालीन लोकसंख्या स्थिरीकरणासाठी लिंग समानता, आरोग्य साक्षरता आणि गर्भनिरोधक सेवांमध्ये प्रवेश यांना प्राधान्य देणारी धोरणे आवश्यक आहेत. भारतातील लोकसंख्येचा आर्थिक परिणाम बहुआयामी आहे. एकीकडे मोठी लोकसंख्या, एक विशाल देशांतर्गत बाजारपेठ, वैविध्यपूर्ण कामगार समूह आणि उद्योजकीय प्रतिभेचा साठा प्रदान करू शकते. दुसरीकडे जर आर्थिक वाढ लोकसंख्या वाढीच्या गतीने चालत राहिली नाही, तर त्याचा परिणाम व्यापक बेरोजगारी, गरिबी आणि संसाधनांचा तुटवडा असा होऊ शकतो. इतक्या विशाल आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्येला दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि रोजगाराच्या संधी प्रदान करण्याची सरकारची क्षमता ही त्यांच्या प्रशासकीय क्षमतेची आणि राजकीय इच्छाशक्तीची परीक्षा आहे. मित्रांनो, एकूणच पाहता लोकसंख्या वाढ हा आजच्या काळातील अतिशय गंभीर आणि जागतिक पातळीवरचा मुद्दा आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी केवळ शासनाच्याच नव्हे तर प्रत्येक सजग नागरिकाच्या सक्रिय सहभागाची नितांत गरज आहे. जागतिक लोकसंख्या दिन आपल्याला या प्रश्नाची तीव्रता जाणवून देतो आणि सुजाण नागरिक म्हणून लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. भारताची लोकसंख्या हे एक भयानक आव्हान आणि एक विशाल संधी दोन्ही आहे. विकासाला समतेशी, आधुनिकीकरणाला परंपरेशी आणि आर्थिक महत्वाकांक्षेला पर्यावरणीय जबाबदारीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकसनशील राष्ट्राच्या गुंतागुंतींचे ते एक प्रतीक आहे. भारताचे भविष्य हे लोकसंख्याशास्त्रीय शक्तीचे व्यवस्थापन कसे करते यावर मुख्यत्वे अवलंबून असेल. ते विकास आणि नवोपक्रमाचे प्रेरक इंजिन बनते की दबाव आणि अस्थिरतेचे स्रोत बनते. धोरणात्मक नियोजन, समावेशक विकास, मानवी भांडवलातील गुंतवणूक आणि मजबूत प्रशासन हे असे आधारस्तंभ आहेत ज्यावर भारताने शाश्वत आणि समतापूर्ण भविष्य घडवले पाहिजे. आपण सर्वांनी मिळून या समस्येवर विचारपूर्वक पावले उचलली तरच पुढील पिढ्यांसाठी चांगले, सुरक्षित आणि समृद्ध भवितव्य निर्माण करता येईल. म्हणूनच आपल्या कृतीतूनच या दिवसाचे खरे महत्व साकार व्हावे हीच जनतेची संख्या, विकासाची दिशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षा आहे. स्त्री हक्क आणि सुरक्षिततेसंदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत, पण तरीही त्यांना अजूनही समान हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी लढावं लागतं. ही एक गंभीर बाब आहे. लैंगिक अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा, वेतनातील विषमता, शिक्षण आणि संधींमध्ये भेदभाव हे प्रश्न अजूनही आपल्या समाजात ठाण मांडून आहेत. स्त्री हक्क म्हणजे शिक्षणाचा अधिकार, समान संधी आणि वेतनाचा हक्क, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार. मित्रांनो, आज तुमच्यावर जबाबदारी आहे. स्त्री हक्क आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करा, समाजाला जागं करा, अन्यायाविरोधात उभे राहा, लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढवा, स्त्रियांची प्रत्येक टप्प्यावर पाठराखण करा, सुरक्षित समाज घडवण्यासाठी स्वतः पुढे या. तुमचं एक पाऊल एखाद्या स्त्रीचं आयुष्य सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, चला संकल्प करूया, स्त्रीविरोधी वर्तनाला थारा देणार नाही, समानतेचे शिक्षण घेऊ आणि इतरांना देऊ आणि प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी ठाम उभं राहू. धन्यवाद. युववाणी

आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. युवक मित्रमैत्रिणींकरता युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकला. आता ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: Speaking at an industry event in Hyderabad, he said the high-speed rail network will significantly reduce travel time and strengthen connectivity among South India's major economic centres. The minister also highlighted India's growing electronics and semiconductor sectors, saying the country has adopted an AI as a service model and that Telangana is playing a key role in electronics manufacturing. A speed boat carrying Indian tourists capsized near Vietnam's Phu Quoc Island today. According to local media reports, 15 people are feared dead, while 21 people were rescued. The boat carrying 32 Indian tourists and 4 crew members overturned about 400 meters off Hon Mai Rut Ngai Island, triggering a rescue operation. The Indian Embassy in Hanoi today said the exact details of the incident are being ascertained as search and rescue operations by local authorities are ongoing. In the FIFA World Cup, Norway will take on England, while defending champions Argentina will clash with Switzerland in the quarterfinals to determine the remaining semi-finalists. The third quarterfinal match between Norway and England will be played at Miami Stadium with kickoff scheduled for 2:30 a.m. Indian Standard Time. Later, Argentina will face Switzerland at Kansas City Stadium at 6:30 a.m. Indian Standard Time. The Indian women's compound team of Jyoti Surekha Vennam, Pritika Pradeep and Chikita Dhaniparthi clinched the silver medal at the Archery World Cup Stage 4 in Madrid, Spain today. In the final, the Indian trio went down 228-232 to Colombia. The silver medal opened India's account in the season-ending tournament, with the contingent aiming to add more medals later in the day. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद झाली आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:30 कलश या हिंदी कार्यक्रमाअंतर्गत ऐकूया वार्ता. समाजसुधारक और शिक्षा की ज्योती सावित्रीबाई फुले, वार्ताकार अनिता दुबे, कविता महेश बजाज आणि अंजुम लखनवी. त्यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आम्ही शेतकरी या अंतर्गत खरीप हंगामापूर्वी भात लागवडीची पूर्वतयारी याविषयी चांदखेड तालुका वडगाव मावळ इथले भातशेती करणारे नितीन गायकवाड यांच्या प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकता येईल. कृषीवाणीमध्ये शेतात मूलस्थानी पाणी मुरवण्याच्या उपाययोजना आणि त्यानंतर बाजारभाव ऐकणार आहोत. त्यानंतर 8:15 वेळ आहे एक कलाकार या गायिका अभिनेत्री उमादेवी खत्री यांच्यावर केंद्रित कार्यक्रमाची, सादरकर्त्या देवयानी देशपांडे. 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आमच्या दिल्ली केंद्रावरून ऐकू शकाल. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका. रात्री 10:00 वेळ आहे अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात डॉक्टर आर माधुरी देवी यांचं कर्नाटकी शैलीतील वीणावादन ऐकता येईल. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. या व्यतिरिक्त बातम्या आणि इतर कार्यक्रम ठराविक वेळी सहक्षेपित होतील. आता ऐकूया उद्याच्या म्हणजे 12 जुलैच्या दिवसभराच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 5:55 गिरवाणवाणीमध्ये आपण पारंपरिक अग्निस्तोत्र श्रीनिवास शास्त्री आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकू शकाल. 6:05 प्रभातवंदन. 6:25 चिंतन या सदरामध्ये अविनाश हळबे यांचे विचार ऐकता येतील. 6:30 आणि 6:10 आपण ऐकू शकाल कार्यक्रमाची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. यानंतर 6:40 आणि 7:30 कृषीवाणीमध्ये टोकण यंत्राने बियाणांची पेरणी आणि त्याचे फायदे याविषयीची माहिती ऐकता येईल. 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4th भाग प्रसारित होईल. सादरकर्त्या संगीता अरजपुरे ही निर्मिती आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची आहे. 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही आमच्या हे कार्यक्रम आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. परिसर

0: कार्यक्रमात ई कचरा आणि धोके या विषयावरील भावना चौधरी यांच्या भाषणाचा चौथा भाग ऐकता येईल. सादरकर्ते सचिन लाडोळे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती आहे. यानंतर 7 वाजता आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल आमच्या स्टुडिओतून. त्यानंतर अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 7:25. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता भाग 23 2 श्लोक 18 ऐकता येईल. विवरण आणि लेखन डॉक्टर प्रकाश अत्रे. श्लोक गायन अस्मिता नवरे. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 8:40 वेळ आहे भावधारा या कार्यक्रमाची. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 सप्ताह विशेष चर्चा. यामध्ये डॉक्टर कांचन गंगा गंधे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकता येईल. निर्मिती सहाय्य मोनिका म्हेकरे यांचं आहे. ही मुलाखत पावसाळा आणि झाडांचं उन्मळून पडणं या विषयावर केंद्रित असेल. ठीक 10:00 नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 10:30 हिंदी चित्रपट संगीत आणि 11:30 गाता रहे मेरा दिल अंतर्गत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुरंजन खंडाळकर यांचं उपशास्त्रीय गायन ऐकता येईल. यामध्ये मिश्र पहाडी ठुमरी आणि मिश्र किरवाणी दादरा ऐकता येईल. त्यानंतर तबल्यावर सचिन राजोपाध्ये आणि हार्मोनियमवर उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची त्यांना साथ आहे. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात फोन इन सखी संदेश यामध्ये मीच माझी राणी हा विषय. सूत्रसंचालन सौम्या कुलकर्णी. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. त्यानंतर आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकू शकाल 1:00. 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. यानंतर आमच्या द्वितीय सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी मध्ये पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:30 गंमत जम्मत या लहान दोस्तांकरताच्या कार्यक्रमात बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान. प्राची परांजपे यांचं सूत्रसंचालन. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. त्यानंतर माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मानसी बडवे यांचं सांप्रदायिक कीर्तन. यामध्ये कालिदास आख्यान ऐकता येईल ठीक 7:15. 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम बिमल रॉय यांच्यावर केंद्रित असेल. सादरकर्त्या प्राची शिखरे. 9:15 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. यानंतर रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम 9:30. 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा. यामध्ये कुमार मर्दूर यांचं गायन ऐकता येईल. याशिवाय बातम्या आणि इतर कार्यक्रम ठराविक वेळी आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आजची आणि उद्याची रूपरेषा आपण ऐकली. आता आमच्या कार्यक्रमाविषयीचे काही संदेश ऐकूया.
1: गाता रहे
2: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांचे दातांचे आजार आणि उपचार या विषयावरची दंततज्ञ डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
3: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा. आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. आपले दात हलवतात हे पण समजून घेणं आवश्यक.
4: बरोबर.
3: आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर ते बसून घ्या, कारण त्याचा सगळ्या शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल.
4: बरोबर.
3: आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
2: मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अमृत कलश या कार्यक्रमांतर्गत सादरकर्ते विनायक मोरे.

0: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे, तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 020-2553-1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: विशेष गीतगंगा.
2: श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
3: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
4: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजबाच्या बोळाच्या समोर तिने. तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्ही.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
5: कित्येक वेळा मला आठवते बेला, तू मला साथ केली तंबोऱ्यावर.
6: हो,
5: आजीच्या 61 ला
6: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त
5: 10.
2: आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि युट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका.
7: आता ऐकूया संस्कृत बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून.
8: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. भारत न्यूजीलैंड देशयोः द्विपक्षीय सम्बन्धाः सामरिक सहभागिता स्तरे समेधिताः. 30,000+ यावत् पारस्परिक व्यापारं द्विगुणीकृत्य 35,000 कोटि रूप्यकाणां लक्ष्यं निर्धारितम्. प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः कथनम्, न्यूजीलैंड देशे निवसता भारतीय समुदायेन द्वयोः राष्ट्रयोः विकास यात्रायाम् एकः महत्वपूर्णो भागः ऊढः. ऑकलैंड नगरे विशालं भारतीय प्रवासी समुदायं च संबोधितवान् असौ. रक्षामन्त्रिणा राजनाथ सिंहेन स्वदेशी तन्त्रेण निर्मितस्य INS महेन्द्रगिरि युद्धपोतस्य विधिवत् जलावतरणं विधापितम्. संसूचितं च यत् भारतम् एकं सुदृढं आत्मनिर्भरं भविष्योन्मुखं च रक्षाबलं निर्माति. परिवहनक्षेत्रे प्रौद्योगिकी नवोन्मेष संचालित सहयोगं सुदृढं विधातुं ऐतिहासिकं ब्रिक्स मंत्री घोषणापत्रं सर्वसम्मत्या अंगीकृतम्. बावी चक्रवातस्य कारणात् जापान तैवानयोः विमानयात्राः निरस्तीकृताः, शैक्षणिकाः संस्थाः च स्थगिताः. भारत इंग्लैंड देशयोः मध्ये पञ्चमान्तिम च T20 अन्ताराष्ट्रिय क्रिकेट क्रीडा अद्य सायं साउथैम्प्टन नगरे आयोजयिष्यते. अपि च फीफा विश्व चषक पाद कन्दुक प्रतिस्पर्धायाः अन्तिम उपान्त्य स्थानानां निश्चयार्थम् अद्य रात्रौ प्रागुपान्त्य चरणे नॉर्वे इंग्लैंड दलयोर अथ अर्जेंटीना स्विट्जरलैंड देशयोर मध्ये स्पर्धा भविता. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी स्वस्य ऐतिहासिकीं द्विदिवसीयां न्यूजीलैंड यात्रां सम्पाद्य अद्य भारताय प्रस्थितवान्. विगत चतुर्दशकेभ्यः अपि अधिक समयान्तराले कस्यचित् भारतीय प्रधानमन्त्रिणः इयं प्रथमा न्यूजीलैंड यात्रा आसीत्, या द्वयोः देशयोः पारस्परिक सम्बन्धान् सुदृढीकर्तुं महत्वपूर्णां भूमिकां निर्व्यूढवती. तत्र तावत् अद्य प्रधानमन्त्री मोदी सहैव न्यूजीलैंड देशस्य प्रधानमन्त्री

0: कलश हा हिंदी कार्यक्रम आपण ऐकला. सादरकर्त्या होत्या देवकी कुलकर्णी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
2: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी, मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 4156212 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जातात. विषय पुन्हा ऐका. इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026. पत्ता पुन्हा ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संगपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय.

0: रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ www.mavipa.org. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3ऱ्या बैठकीचं उद्घाटन गडकरी

चौधरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1,021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

0: भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता, पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात चौघींना बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 होत आहेत. यानंतर ठीक 7:15 साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान आमच्या कार्यक्रमाविषयीचे काही संदेश ऐकूयात.
3: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
4: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
3: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
4: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
3: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
4: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
5: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांचे दातांचे आजार आणि उपचार या विषयावरची दंततज्ञ डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
6: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा. आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. आपले दात हलवतात हे पण समजून घेणं आवश्यक.
7: बरोबर.
6: आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर ते बसून घ्या, कारण त्याचा सगळ्या शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये येतील.
5: मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अमृत कलश या कार्यक्रमांतर्गत सादर करते विनायक मोरे.

0: आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
2: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
4: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 7:15 यानंतर काही क्षणातच साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्यं. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3 आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला, या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे

0: बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जूनपासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान

परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं तिसऱ्या आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित

स्थगित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या

0: वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 झाले आहेत. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 आहेत. माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी देवयानी देशपांडे आपलं स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ, शके 1948, अर्थात दिनांक 11 जुलै 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया येत्या 17 तारखेपर्यंतचा हवामानाचा अंदाज. येत्या 17 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कार्यक्रमात आता ऐकूया आम्ही शेतकरी हा शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम. याअंतर्गत आम्ही शेतकरी या कार्यक्रमाअंतर्गत खरीप हंगामापूर्वी भात लागवडीची पूर्वतयारी याविषयी चांदखेड तालुका वडगाव मावळ इथले भात शेती करणारे नितीन गायकवाड यांच्या प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत.

0: आम्ही शेतकरी।
1: शेतकरी बंधूंनो, मागच्या भागामध्ये आपण भात लागवडीची पूर्वतयारी करताना चार महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली होती। आता आज आपण भात रोगावर लागणारे कीड, त्यानंतर भाताची कापणी आणि मार्केटिंग या विषयाचं मार्गदर्शन आज घेणार आहोत। आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तालुका वडगाव मावळ इथल्या चांदखेड इथे राहणारे शेतकरी नितीन गायकवाड यांच्याकडून। तेव्हा आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात। सर, तर जेव्हा आता आपल्याला भाताची लागवड करायची आहे तर आपण कोणत्या पद्धतीने ती करायला हवी? जसं की चार सूत्री पद्धत आहे आणि SRI पद्धत आहे, तर तुमच्या अनुभवी दृष्टिकोनातून आम्हाला नक्की सांगा की कोणती पद्धत योग्य आहे, वेळ कमी लागतो, मजूर कमी लागतात, काय सांगाल याबद्दल?
2: आता ह्याच्यामध्ये बघा, आपण जर पाहिलं कृषी आपलं विद्यापीठ आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी म्हणजे तसा शेतकऱ्यांना सांगितलेच आहे की चार सूत्री पद्धतीने जर भाताची लागवड केली तर ह्याच्यामध्ये मजूर देखील कमी लागतो आणि पर्यायी ह्याच्यामध्ये भाताची उत्पादकता ही वाढलेली आहे, सर्वांना माहिती आहे, दिसून आलेलं आहे। तर शेतकऱ्यांनी जी पारंपरिक आपली भात लागवडीची

0: पद्धत आहे ती बंद करून जर चार सूत्री पद्धतीचा अवलंब केला तर ह्याच्यामध्ये मजूर कमी लागतात आणि पर्याय खर्च देखील जास्त येत नाही. आता ह्याच्यामध्ये आमच्या भागामध्ये आता माझ्याकडे स्वतःकडे भात लावायचं मशीन आहे, चार ह्याचं रोलचं मशीन आहे, तर ते मशीनच्या माध्यमातून देखील
1: चार सूत्री पद्धत अपअप होते.
0: हो, त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कसं पण तुम्हाला एक फूट पाहिजे, एक फूट, दीड फूट, दोन फुटापर्यंत त्याच्यामध्ये सेटिंग आहे. तर मशीनची लागवड ही खूप फायदेशीर आहे, कारण विषय कसं आहे भात शेतीमध्ये, मी मागाशी पण सांगितलं आत्ता पण सांगतो, फार महत्वाची गोष्ट, ज्याची कमी वयाची रोपे लवकर लागवड होईल त्याचं उत्पादन हे 100% वाढेल. तुमची रोपे जास्त वयाची झाली की तुमची उत्पादकता कमी येणार आहे. त्याच्यामुळे मशीनमध्ये काय होते की कमी वयाची रोपं लागवड केल्यामुळे त्याचं उत्पादन वाढलेलं आहे. यासाठी पण आहे पद्धत, यासाठी पण चांगली पद्धत आहे. पण चार सूत्री पद्धतीने जर केलं आणि चार सूत्री म्हणा मशीनची लागवड म्हणा, तर ह्या पद्धतीने देखील उत्पादन म्हणजे चांगल्या पद्धतीने वाढलेलं दिसून येत आहे.
1: अरे वा, मला आता एक सांगा की जेव्हा पीक आपलं भाताचं पीक जेव्हा शेतात उभं आहे तर त्याच्यावर कीड किंवा काय रोग कोणते होऊ नये याच्यासाठी आता आपण बीज प्रक्रिया केलेली आहेच आहे, पण तरी सुद्धा हवामान बदलामुळे किंवा इतर काही शेतींच्या फवारण्या असतात तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या शेत पिकावर होतो, तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी कसं तयार असायला हवं?
0: आता ह्याच्यामध्ये मॅडम महत्वाचा मुद्दा तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आता आपल्याला, मी मगाशी तुम्हाला म्हणलं होतं की आपल्याला काय करायचं, उत्पादन खर्च कमी करायचा आणि त्याचं उत्पन्न वाढवायचं.
1: बरोबर.
0: तर ह्याच्यासाठी बघा, आता एक 3-4 वर्षापासून आमच्या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या अधिकारी असतील, विद्यापीठाच्या अधिकारी असतील, कृषी विभागाच्या अधिकारी असतील, या सर्वांच्या म्हणजे अभ्यासातून एक गोष्ट आम्ही आता गेली 3-4 वर्षापासून पुढे आणलेली आहे. तर ती गोष्ट म्हणजे अशी मॅडम, साधारण भात लावल्यानंतर बघा आम्ही, आणि हा खूप महत्वाचा विषय, हा शेतकऱ्यांनी नक्की प्रयोग करा. मी भाताच्या शेती शाळेमध्ये कायम सांगतो हे, साधारण बघा मॅडम, एक साधारण 21 दिवसाची आपली रोपे झाली, समजा तुम्ही भात लागवड केली आणि 21 दिवस झाल्यानंतर त्या भाताच्या पिकामध्ये जर तुम्ही फळी मारली, फळी मारली, हा प्रयोग नवीन आहे हा, मला असं वाटतं बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती नाही. तर फळी मारणे म्हणजे काय? तर फळी मारणे म्हणजे भात लागवडीनंतर 21 दिवस झाल्यानंतर त्या भात पिकामध्ये, त्या खासरामध्ये जर फळी मारली, एक साधारण 1-7 ते 7-8 किलोची आपली एखादी फळी, आणि त्याला पुढे दोरी बांधायची आणि एक माणूस ती फळी पुढे वाढायची, आणि ते केल्यामुळं ह्याचे खूप रिझल्ट विद्यापीठांनी पण सांगितलेला आहे, तर त्याचे खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. त्याचा रिझल्ट मला मिळालेला आहे, गेली 7-8 वर्षापासून मी हा प्रयोग करत आहे. आता ती फळी मारणं म्हणजे काय, याचा रोग आणि किडीशी संबंध काय?
1: बरोबर, ती मलाही उत्सुकता निर्माण झाली. आता
0: त्याच्यामध्ये विषय असा आहे मॅडम, आता जर आपण भाताचा जर अभ्यास केला ना, तर भातावरती सुरुवातीच्या काळाला ज्या वेळेस आपली नर्सरी असते, तर त्या नर्सरीमध्ये काय होतं, जे पतंग असतात ते काय करतात, त्या रोप वाटिकेमध्ये त्या पानावर ते अंडी घालतात. आणि ती अंडी घातल्यानंतर ती रोपाच्या तुम्ही तिथून काढल्यानंतर त्याची पुनर्लागवड करता. पुनर्लागवड केल्यानंतर भात साधारण 25 ते 26 दिवसाचं झाल्यानंतर त्या भात पिकाच्या पानावरली ती अंडी ज्या आहेत त्या अंड्यामधून आळ्या बाहेर पडतात. तुम्ही बारकाईने बघा, आणि त्या आळ्या बाहेर पडल्यानंतर त्या आळ्या काय करतात, सुरुवातीच्या काळामध्ये भाताची कवळी कवळी पानं खातात, आणि कवळी पानं खाल्ल्यानंतर त्या आळ्या खाली खोडात येतात. खोडात आल्यानंतर त्या काय करतात, खोडाला होल पाडतात आणि खोडामध्ये आतमध्ये जातात, आणि ते गेल्यानंतर आपलं पीक वाढत असतं. पण ज्या वेळेस आपलं पीक फुलावऱ्यावरती येतं, ज्या वेळेस आपल्या पिकाला ओंबे येतात, आणि त्या ओंबे आल्यानंतर तुम्ही जर बारकाईने बघा, आता काही शेतकऱ्यांना कळेल मला काय सांगायचं ते, काही ओंब्या सुकतात. आता आमच्या ग्रामीण भागामध्ये खेडेगावात काय म्हणतात, बगळा पाडला. म्हणजे काय होतं माहितीये का, तुम्हाला सर्व भाताच्या आहे ना ओंब्या अशा हिरव्या गार दिसतात. मी ज्या वेळेस नुकतंच त्या भाताच्या ओंबीमध्ये दूध तयार झालेलं असतं, आणि त्याच वेळेस ती ओंबी जी असते ना, काही काही ठिकाणी जर तुम्ही बारकाईने पाहिलं ना, तर त्या ओंब्या सुकतात. आता ह्या रोगाला काय म्हणतात, तर ह्या रोगाला खोडकिडी म्हणतात. फार महत्वाचा, भात पिकामध्ये खूप त्रास देणारे पीक म्हणलं तर खोडकिडी. ह्याच्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भात पिकाचं नुकसान झालेलं आहे, आणि ह्याला कारणीभूत आहे. आता सध्या जर आपण बारकाईने पाहिलं, जर थोडा विषय भरकटतो, तर आपण आता जर मजुरांचा जर विषय पाहिला, तर मजूर नाही, त्याच्यामुळे आपल्याला मशिनरीनी भात काढावं लागतं. आता विषय काय होतं, हार्वेस्टरनी भात काढल्यामुळं हार्वेस्टर काय करतो, वरचं फक्त ओंब्या घेतो, खालचे खोड तसंच राहतं.

0: त्याच्यामुळं काय होतं, ह्याच्यामुळं खोडकिडीला फार मोठ्या प्रमाणात वाव मिळतोय आणि त्याचा दरवर्षी ना त्याच्यामध्ये वाढ होत होत होत होत होत चाललेली आहे. परिणामी आपलं उत्पादन कमी होतंय, खर्च वाढतोय, उत्पादकता कमी होती. आता फळीच्या मुद्द्यावरती परत आपण येऊ इकडं.
1: बरोबर.
0: तर विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, त्या 21 दिवसाच्या भातावरती फळी मारल्यामुळं त्या भाताच्या पानावरती नुकतीच त्या अंड्यातून आळाया बाहेर पडलेल्या असतात आणि ती फळी ज्यावेळेस त्या भात पिकावरून जाते, आता आमच्याकडं चोथा म्हणतात, जो भाताचा चूड असतो त्याला चोथा म्हणतात, तो भाताचा चोथा, तो भाताचा चूड, ती फळी फिरल्यानंतर तो चोथा त्या मातीच्या आणि चिखलाच्या संपर्कात येतो. हा, त्यामुळं काय होतं माहितीये का, ती फळी फिरल्यामुळं त्या पानावरील खोडकिडीचे अंडे असतील, आळ्या असतील, त्या सर्व चिखलाच्या संपर्कात येतात. आणि जरी चिखलाच्या संपर्कात काही आल्या नाही आल्या, तरी त्या फळीच्या लोडमुळं त्यांचा बऱ्यापैकी नाश होतो. काही किड्या, काही अंडी, काही आळ्या त्या पाण्यावर पडतात आणि पाण्यावरती पडल्यामुळं त्या पाण्याच्या फ्लोवरवर वाहून जातात. काही चिखलामध्ये अशा रुतून पडतात आणि त्याच्यामुळं आपल्याला जे पुढं खोडकिडीचा जर रोग येणार आहे त्याचं कंट्रोल आपल्याला या फळीमुळं चांगल्या पद्धतीने करता येतो.
1: अरे वा. आणि विशेष म्हणजे ह्याला काही रासायनिक फवारणी नाही,
0: काहीच नाही, आपल्याला
1: खर्चही नाही,
0: खर्च पण नाही एकदम. एक माणूस जर दिवसभर केलं ना तर तो 2 एकराला फळी मारू शकतो. आता महत्वाचा मुद्दा असा झाला आपला की ह्या फळीमुळं आपलं रोगाचं नियंत्रण आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने करता येतं. आता ह्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे, आता मी सांगतो तुम्हाला मॅडम बघा, आता जे काही शेतकरी आहेत, जे शेतकरी ऐकतात त्यातले काही काही ऊसावाले पण शेतकरी आहेत बघा, तर मी जे सांगतोय ते त्यांना पटकन कळेल. आता बघा, ऊसवाले शेतकरी काय करतात, काही काही शेतकरी काय करतात, कारखान्यामधून बघा हुंड्या आणतात ह्याच्या रोपाच्या आणि त्या हुंड्या लावतात बरोबर, आणि एक साधारण 60 ते 65 दिवस झाल्यानंतर जो जॅठा कोंब आहे तो काय करतात, तो खोडून टाकतात. आता तो जॅठा कोंब म्हणजे खोडायचं कारण काय माहितीये का, रोप लावल्यानंतर 60 दिवस झाल्यानंतर त्या रोपाला खालून 4 ते 5 फुटवे आणि म्हणजे येतात. पण तो जॅठा कोंब काय करतो, सगळं अन्नद्रव्य जास्त खातो आणि त्या खालच्या ह्यांना काय करतो, अन्नद्रव्य ठेवत नाही, त्याच्यामुळे पर्याय त्यांची वाढ अनव्यवस्थित होत नाही. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तो जॅठा कोंब खोडल्यामुळं ते खालचे जे फुटवेत ते जोमाने वरती येतात, कारण ते जे अन्न म्हणजे पर्यायी जे मातीमध्ये जे अन्नद्रव्य आहे ते सर्व 4 ते 5 फुटव्यांना चांगल्या पद्धतीने मिळतं. हा, आता हा झाला ऊसाचा विषय. आता आपण भाताकडे परत येऊ. आता ह्याच्यामध्ये काय आलं, खोडकिडीचं कंट्रोल तर झालंच. दुसरा मुद्दा असा आहे की आपली ज्यावेळेस ती फळी त्या भाताच्या ह्याच्याहून स्वतःहून फिरती तर त्यावेळेस काय होतं, जो आपल्या आपण काय करतो, 2 काड्या लावतो, त्याच्यामुळे त्या 2 काड्यांवरून ती फळी फिरल्यामुळं त्या खोडामध्ये ऑक्झिन नावाचा जो अन्न घटक आहे हा तो तयार होतो आणि तो तयार झाल्यानंतर पर्यायी ते जे 2 काड्या आहेत भाताच्या त्या तशाच थांबतात, कारण त्यांना मार लागलेला असतो. पण जो अन्न घटक त्या खोडामध्ये तयार झालेला आहे तो अन्न घटक त्या खोडामध्ये पडून राहतो आणि त्यावेळेस त्या भाताला फुटवे येतात.
1: अच्छा.
0: आता भात पिकातली सगळ्यात मेन जे गेम म्हणलं ना तर भाताचे फुटवे. ज्या भाताला जास्त फुटवे आहेत त्या भाताला जास्त वंबे येणार, ज्या भाताला जास्त वंबे येणार त्या भाताची उत्पादकता वाढणार.
1: बरोबर.
0: म्हणजे साधं सोपं गणित आहे मॅडम, साधं सोपं, ह्याला कसल्याही प्रकारचा खर्च लागत नाही फळी मारायला. त्या फळी मारल्यामुळं तुम्ही काय करता, रोग कीड ह्याचं नियंत्रण करता. दुसरी गोष्ट, तुम्ही भाताची उत्पन्न वाढवताय, भाताला फुटवे येणार म्हणजे तुमचं उत्पादन वाढलं. तर ही साधी सोपी सिंपल प्रक्रिया आहे, ही शेतकऱ्यांनी नक्की करा, त्याचा मला फायदा झाला. मी असंख्य शेतकऱ्यांना सांगतोय, त्यांना देखील हा फायदा झाला आणि विद्यापीठ पण सांगतंय, विद्यापीठानेच म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास ट्रायल करून आम्हाला शेतकऱ्यांना सांगितलेला आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याने जर अवलंबली तर त्याला नक्कीच भात शेती परवडल्याशिवाय राहणार नाही.
1: खरंच अगदी नामी उपाय तुम्ही सांगितलाय आणि मला असं वाटतं की सगळ्यांना परवडणारं आहे आणि नक्कीच ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहे पण त्यांना भाताचं उत्पादन घ्यायचं आहे आणि त्यांना माहिती की खोडकिडीपासून आपलं कसं संरक्षण व्हायला हवं तर त्यांनी हा उपाय नक्की करून बघायला हवा. तर मला असं वाटतं की आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊयात. आता आपलं किडींपासून संरक्षण कसं करायचं, पीक आपल्या शेतात आता उभं आहे, तुम्ही सगळं त्याबद्दलही सांगितलं. आता भाताची काढणी करायची आहे आणि त्याचं मार्केटिंग करायचं आहे, याबद्दल आपल्या शेतकऱ्यांनी कसं जागृत असायला हवं, नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी कसा करायला हवा, तुम्ही स्वतः काय करता.

0: आम्हाला प्लीज मार्गदर्शन करा.
1: ह्याच्यामध्ये कसं आहे मॅडम बरं का, भाताची उत्पादकता आपली वाढली परंतु आपलं भात तयार झालं, आता ते काढणी आली, त्याच्यानंतर ते साठवणूक आली, त्याच्यानंतर ते मार्केटची ही आली, व्यवस्था आली.
0: बरोबर.
1: आता विषय असा आहे, जर म्हणजे सर्वच जर भागाचा विचार केला तर मजुरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहेच.
0: बरोबर.
1: तर ह्याच्यावरती आता मोठे मोठे हार्वेस्टर असतील, त्या हार्वेस्टरच्या माध्यमातून भाताची काढणी केली जाते. काही काही हार्वेस्टर असे आहेत की तुमची पावळी व्यवस्थित राहते, काही काही हार्वेस्टर असे आहेत की तुमची पावळी वाया जाते. तर मेन पॉइंट असा आहे मॅडम, मला इथं परत एकदा अजून म्हणजे सांगायचंय की आपल्याला जर जमिनीची सुपीकता जर वाढवायची असेल तर आपण ज्यावेळेस ते भात हार्वेस्टरने काढतो, आता बऱ्यापैकी हार्वेस्टर असे आहेत की त्या पावळीचं म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, ती पावळी तुम्हाला म्हणजे जनावरांना ती ठेवता येत नाही. तर बरेचसे शेतकरी काय करतात, ती पावळी पेटून देतात. तर तसं होता कामा नये, पावळी पेटू नका, ती पावळी जेवढी तुम्हाला जमिनीमध्ये गाडता येईल. कारण जर आपण बघा, जर अभ्यास जर केला तर जमीन ही कशापासून तयार झालेली, जमीन असंख्य जीव जंतू पाला पाचोळा ह्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यातून ती माती तयार झालेली आहे.
0: हो हो
1: हो. आणि सध्या जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या जमिनीचा जर सेंद्रिय कर्माचा विचार केला तर खूप खूप म्हणजे अक्षरशः कमी आहे. तर आपल्याला तसं न करता ती जी पावळी आहे, जो भाताचा पेंडा आहे, तो जर जमिनीमध्ये गाडला तर ह्याच्यामध्ये मॅडम सिलिकॉन नावाचा अन्न घटक आहे, तो आपल्या मातीमध्ये बऱ्यापैकी चांगला स्थिरावतो. तर शेतकऱ्यांनी तो पेंडा न पेटवता त्याची चांगली कुट्टी करून ती जर जमिनीमध्ये गाडलं, किंवा समजा ती कुट्टी केल्यानंतर विद्यापीठाचं आपल्या कल्चर असतं, ते कल्चर जर आपण त्या भाताच्या पेंड्यावरती फवारणी केली तर ते कुजण्यास पटकन ते आपलं कुजतं, आणि ते जर जमिनीमध्ये माती जर केलं तर त्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे. गेली 3-4-5 वर्षापासून मी हा प्रयोग करतोय. मी माझ्या शेतातला पेंडा पेटवत नाही, त्याची बारीक कुट्टी करतो आणि ती कुट्टी करून ती जमिनीतच गाडतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे जमिनीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं आहे. पर्याय तुम्ही रब्बी हंगाम असेल, उन्हाळी हंगाम असेल, त्याच्यामध्ये जे शेतामध्ये हे करता पिकं करता त्याला पण चांगला रिझल्ट पाहायला मिळलेला आहे. मी गेली 4-5 कोरोनाच्या काळापासून मी कलिंगड करतोय उन्हाळी हंगामामध्ये, त्यात मला त्याचा पण खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. जमिनीची तब्येत ही सुधारली पाहिजे आणि कमीत कमी रासायनिक खताचा वापर केला पाहिजे तर जमिनीची तब्येत टिकल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे अशा हिरवळीची खते असतील, पाला पाचोळा असेल, समजा रब्बीचं आपलं वेस्टेज मटेरियल असेल, तर न पेटावता ते जमिनीमध्ये गाडता आलं पाहिजे.
0: म्हणजे सर आपण असं बघितलं की ऊसाचा पाचट सुद्धा जमिनीमध्ये गाडायला सांगतात, तो जाळायचा नाहीये. तसंच हे तुम्ही म्हणालात की भाताचा पेंढा तो सुद्धा आपण जमिनीत गाडायला हवा, की जेणेकरून आपल्या जमिनीचं आरोग्य पुढच्या हंगामासाठी तयार होणार आहे.
1: बरोबर बरोबर. आता ह्याच्यात काय मॅडम, आता बघा मागच्या काही आपण ह्याच्यामध्ये पाहिलं, पेपरला पाहिलं, न्यूजला पाहिलं, आपला पंजाब असेल, एमपी असेल, तिथं बघा भाताची काढणी झाल्यानंतर दिल्लीचं प्रदूषण वाढतं.
0: बरोबर.
1: हा मुद्दा मी आवर्जून का सांगतो की तसं आपल्याला व्हायला टाइम लागणार नाही. कारण आता जवळजवळ मॅडम जर पाहिलं ना तुम्ही, आपल्या भागामध्ये जवळजवळ 95-96% शेतकरी मशीननीच भात काढतो. आणि तो काय करतो, सरळ तो काय करतो, पिटून देतो. तर तसं होता कामा नये, तर ह्याच्यावरती काम झालं पाहिजे. शेतकऱ्यांनी ते न पेटावता त्याची बारीक कुट्टी केली पाहिजे, ती जमिनीमध्ये गाडली पाहिजे. आणि हे जर केलं ना मॅडम तर आपल्या जमिनीची तब्येत चांगली राहणार आहे. आता आपला मागाचा मुद्दा आपण परत आपल्या मुद्द्यावरती येऊ.
0: नाही, आणि तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना हे सांगता का?
1: हो सांगतो ना.
0: ते ऐकतात का?
1: हो ऐकतात. आमच्याकडे आता बऱ्यापैकी लोक आहे ना मॅडम हे करू लागलेले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून, कृषी विभाग पण सांगते, मी पण त्यांचं शिकून हे झालेलो आहे. कृषी विभागाचे मेळावे असतात, मी त्याच्यामध्ये जर मला बोलण्याची संधी मिळाली तर मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो की भाताचा पेंढा पिटू नका, तो जमिनीत गाडा, जमिनीची तब्येत चांगली ठेवा. जमिनीची तब्येत रासायनिक खत टाकल्याने सुधारत नाही, तर त्याला असाच पाला पाचोळा काडी कचरा जर जमिनीमध्ये टाकला तर जमिनीची तब्येत सुधारते. आणि ह्याला फार मोठा खर्च नाही, ह्याला काय असं काय वेगळं कुठून तुम्हाला काय आणून टाकायचं नाही हे आपलं मटेरियल. फक्त तुम्हाला काय करायचंय की तो पटकन कुजण्यासाठी विद्यापीठाचं कल्चर आहे, ते कल्चर जर तुम्ही वापरलं तर तो पेंडा लवकर कुजण्यास मदत होते. आणि आपला जो हंगाम आहे रब्बीचा, त्या रब्बीच्या हंगामासाठी तुम्ही हे करू शकता, तयारी करू शकता. उन्हाळी हंगाम आहे, रब्बी हंगाम आहे, पण जमिनीची क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीने सुधारते. कारण मी गेली कोरोनाच्या काळापासून कलिंगड करतोय, तर मी दरवर्षी मॅडम 50-60 कलिंगड शेताच्या बांधावर परती विक्री करतोय. एकही कलिंगड मार्केटला जात नाही, लोक तिथे येतात नाही. काय येतात, लोकांना काहीतरी वेगळं मिळतं म्हणून म्हणजे लोक येतात, उगाच कोण कोणाच्या इथं जात नाही. तर आपल्याला जमिनीची तब्येत जर सुधारायची असेल तर ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने केल्या.

0: आता
1: बरोबर
0: तो आपला मागाचा मुद्दा आला की मार्केटिंग.
1: मार्केटिंग.
0: हो, आमच्या भागात जर मॅडम पाहिलं तर जवळजवळ 90% भूभागावरती इंद्रायणी ह्या वऱ्हाडीची लागवड केली जाते. त्याच्यामुळं इंद्रायणीला जर आपण पाहिलं तर इतकं मार्केट आहे की इंद्रायणीसाठी मार्केट शोधण्याची गरज पडत नाही.
1: बरोबर.
0: तरी पण आमच्या भागामध्ये आपलं पंचायत समिती, कृषी विभाग असेल, कृषी विभाग असेल, ह्यांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा आम्हाला काय फारसं लांब नाही तर अशा ठिकाणी आम्हाला त्यांनी स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या स्टॉलच्या माध्यमातून आमच्या तांदळाची चांगल्या चांगल्या पद्धतीने विक्री होते. आणि एकंदरीत जर पाहिलं तर इंद्रायणी ह्या व्हरायटीला मार्केटिंगसाठी फार मोठा त्रास येत नाही. म्हणजे कस्टमर आता आमचं, माझं तुम्हाला उदाहरण सांगतो मॅडम, आमचे कस्टमर असे आहेत की आमच्या वडिलांच्या पासून म्हणजे जो जो आता कित्येक म्हणजे कैक वर्ष झाले ते आमच्याशी जोडलेले आहेत. त्याच्यामुळं इंद्रायणी जातीला खूप मार्केट आहे, डिमांड आहे. तरी पण मी आता इंद्रायणीच्या धर्तीवरती जे आता म्हणजे नवीन विद्यापीठाने काही वाण हे केलेले आहेत, प्रसारित केलेले, ते वाण मी माझ्या शेतावरती करतोय आणि ते पण वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस आता उतरत आहे.
1: उतरतात. पण शेतकरी म्हणून मार्केटिंगसाठी त्यांनी कसे प्रयत्न करायला हवेत? तुम्ही तुमच्या मालासाठी कसे प्रयत्न करता? म्हणजे प्रदर्शनामध्ये असू देत किंवा सोसायट्यांमध्ये ग्राहकांपर्यंत कसं पोहोचता, त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा.
0: ग्राहकांपर्यंत आता विषय असा आहे की आमच्या जर मावळाचा जर आपण इतिहास पाहिला तर आमचा मावळ तालुका पर्यटन स्थळ म्हणून जवळजवळ असं घोषित झालेलं आहे. बरेच आता तसं जर वास्तविक जर पाहिलं तर आमचं म्हणजे हिंजवडी आय टी पार्क असेल, मारुंजी, नेरे, पर कासारसाईपर्यंत, मुळशी तालुक्यापर्यंत, मुळशी नंतर आमचा मावळ लागतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पुणे पार आमच्या गावाला असं हे होते, टच होते. मुंबई पण काय फारशी लांब नाही. त्याच्यामुळे ग्राहकांचा पर्यटकांचा फार मोठा आमच्याकडे वर्दळ असती आणि त्याच्यामुळे मार्केटिंगला म्हणजे तांदळाच्या बाबतीत जर आपण जर अभ्यास केला ना तर तांदळाला काहीच म्हणजे अडचण म्हणजे मार्केटिंगला येत नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की काही काही शेतकरी काय करतात, भात काढल्यानंतर भात हे करतात, विक्री करतात. काही काही शेतकरी आहे त्या रेटनी तांदळाची विक्री करतात. तर मला असं म्हणजे प्रामुख्याने सांगायचं की शेतकऱ्यांनी स्वतः तुमचं तांदूळ नाही म्हणजे काय पण असू द्या, तुमच्या शेतातला वाण हा तुम्ही स्वतः मार्केटिंग केला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर तुम्हाला
1: सक्षम तुम्ही असायला
0: हो, तर त्याच्यातून तुम्हाला दोन पैसे मिळणार आहेत. तुम्ही जर सर्वच माल मार्केटला विकला तर त्याच्यातून मला असं वाटत नाही तुम्हाला जास्त फायदा होईल. तर स्वतःचं मार्केट हे स्वतः तयार केलं पाहिजे आणि खरोखर तालुक्याला एक चांगली संधी आहे पर्यटनाच्या. मुळे बरेचसे पर्यटक येतात आणि त्यांना आपल्या वाहन असेल त्याचं महत्व त्यांना पटवून देता आलं पाहिजे. आणि या सर्व जर आपण जर केल्या गोष्टी केल्या तर मला असं वाटतं शेती 100 नाही 200% परवडतीच.
1: बरोबर. खरं तर प्रश्न विचारायला खूप आहेत आणि तुमचा अनुभव असल्यामुळे तुम्ही भरभरून आम्हाला मार्गदर्शन करताय, पण वेळेअभावी मला इथे थांबावं लागणार आहे. पण जाता जाता एक प्रश्न विचारते की एक तुम्ही एक शेतकरी आहात, अनुभवी शेतकरी आहात, अभ्यासू शेतकरी आहात, आमचे जे भाताची रोपं लावणारे जे शेतकरी आहेत ते आता खरीप हंगामाची पूर्वतयारी केलेली आहे त्यांनी आणि पावसाची वाट बघतायत, तर एक शेतकरी बांधव म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश देताल, काय सल्ला देताल?
0: भाताच्या शेतीकडे पोटापुरती म्हणजे कशी मला वर्षभर तांदूळ पुरलं ओके नो तसं नाही. भाताच्या शेतीकडे व्यापारी दृष्टिकोनातून बघा तर तुम्हाला ती भाताची शेती 100% परवडल्याशिवाय राहणार नाही. फक्त जी पारंपरिकता आहे डोळ्यासमोर ती काढा. मला भाताच्या शेतीमध्ये पाणी सोडायला, पाणी फोडायला मी जातो त्याचे सुद्धा मला पैसे मिळले पाहिजे. म्हणजे अशा गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. तिच्याकडे पारंपरिकता म्हणून बघू नका, तिच्याकडे व्यापारी दृष्टिकोन म्हणून बघा. कसं बघा, हे माझं 1 एकराचं शेत आहे, मला ह्याच्यातून एवढं उत्पन्न मिळणार आहे, खर्च आणि एवढा जाणार आहे, 4 महिन्याचं पीक आहे, मला ह्याच्यातून 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये मिळले पाहिजे. आणि अशा जर गोष्टी जर आपण डोळ्यासमोर ठेवून शेती केली तर आपल्याला शेती परवडणार आहे, नाही तर आपल्याला शेती परवडणार नाही.
1: बरोबर. मला असं वाटतं की आपल्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही अगदी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. खरीप हंगामासाठी आपण कसं सज्ज असायला हवं, आपण भाताची लागवड करणार आहोत तर आपण कोणती पद्धत त्याच्यासाठी वापरायला हवी, कसे गादी वाफे तयार करायला हवेत आणि कमी खर्चात आपण खोडकिडीचं कसं नायनाट करू शकतो, हा एक नामी उपाय आहे तुम्ही आम्हाला सांगितलाय. मला असं वाटतं खूप छान मार्गदर्शन आणि आपलं जी चर्चा आहे ती नक्कीच शेतकऱ्यांना फलदायी ठरणार आहे. तर तुम्ही आज इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: आम्ही शेतकरी।
1: शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित आम्ही शेतकरी या कार्यक्रमात खरीप हंगामापूर्वी भात लागवडीची पूर्वतयारी याविषयी चांदखेड तालुका वडगाव मावळ इथले भातशेती करणारे नितीन गायकवाड यांच्या प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला। कार्यक्रमात आता कृषीवाणीमध्ये शेतात मूलस्थानी पाणी मुरवण्याच्या उपाययोजना याविषयीची माहिती ऐकूया।
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, एल निनो परिणामामुळे मान्सूनच्या पावसाचं आगमन रखडत चाललं आहे। पाऊस आला तरी तो कमी राहण्याची शक्यता बहुतांश सर्व हवामान मॉडेल्स दाखवत आहेत। अशा स्थितीमध्ये उपलब्ध होणाऱ्या पावसाचं पाणी शेत आणि परिसरात मूलस्थानी मुरवण्याच्या उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता आहे। यावर्षी पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब वापरला गेला पाहिजे किंवा तो जमिनीत मुरवला गेला पाहिजे। अधिक तीव्रतेच्या एखाद्या पावसामध्ये जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण मोठं असतं। हे 10-15% पाणी शेतजमिनीमध्ये जागेवरच मुरवल्यास उपलब्ध ओलावा साठ्यात वाढ होते। त्यासाठी उपाययोजनांवर भर दिला पाहिजे। कोणत्या उपाययोजना आहेत याविषयीची माहिती घेऊया। जमिनीवर बांध बंदिस्ती करून जमिनीचं सपाटीकरण केलं असावं, त्यामुळे शेताच्या एकाच भागात पाणी साचून राहत नाही आणि शेताच्या सर्व भागातून पाणी मुरवण्याचं प्रमाण वाढतं। सपाट वाफे किंवा बंदिस्त वाफे तयार करावेत। बळीराम नांगरानं किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेतात सर्वसाधारणपणे 6x10 किंवा 10x10 मीटर अंतराचे वाफे तयार करावेत। पुढची उपाययोजना म्हणजे सरी वरंबा। पाणी मुरवण्याचा वेग कमी असलेल्या मध्यम भारी आणि फारसा उतार नसलेल्या जमिनीत खरीप हंगामात बळीराम नांगरानं उतारास आडवे समपातळीत तास घालावेत, त्यामुळे जमिनीत सरी वरंबे तयार होतात। या सरी वरंब्यामुळे 80% ओलावा जास्त साठवला जातो। या पद्धतीमुळे पीक उत्पादनात 35-40% वाढ दिसून येते। पुढची उपाययोजना म्हणजे बंदिस्त सरी वरंबे। या पद्धतीत मुख्य वरंबे उताराला आडवे तयार करावेत। बंदिस्त वरंबे उताराच्या दिशेनं ठेवावेत। मुख्य वरंब्याची लांबी 6 मीटर आणि उंची 30 सेंटीमीटर ठेवावी, तर बंदिस्त वरंब्याची उंची 30 सेंटीमीटर ठेवावी। दोन बंदिस्त वरंब्यात 3 मीटर अंतर ठेवावं। पाणी मुरवण्यासाठीच्या उपाययोजनेत जैविक बांध फार महत्वाची भूमिका बजावते। समपातळी रेषेवर साधारणतः मातीच्या बांधाच्या अर्ध्या अंतरावर वनस्पतीचा उपयोग करून निर्माण केलेल्या ओळीतील अडथळ्याला जैविक बांध असं म्हणतात। विविध पिकांना लागणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन उपलब्ध पाण्याचा विचार करून पिकांचे वार्षिक नियोजन करणं आवश्यक आहे। कमी पाण्याची आवश्यकता असलेली आणि कमी कालावधीची पिकं निवडली गेली पाहिजे। कमी पाण्यावर तग धरणाऱ्या देशी वाणांचा सुधारित वाणांचा विचार केला पाहिजे। सिंचन क्षमतेनुसार जमिनीला पाणी द्यावं। जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जमिनीच्या क्षमतेनुसार सिंचनाचा वापर करणं आवश्यक आहे। शेतकरी बंधूंनो, या उपाययोजनांमध्ये सेंद्रिय खताचा वापर हा देखील फार महत्वाचा आहे। जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती आणि वापर यांना चालना देणं आवश्यक आहे। हिरवळीची खतं जमिनीत गाळल्या गेल्यास सेंद्रिय कर्ब वाढतं आणि त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते। पिकांची लागवड योग्य पद्धतीनं समपातळीत केल्यास जमिनीची धूप बऱ्यापैकी रोखली जाते। पिकाच्या ओळी नेहमी उतारास आडव्या आणि समपातळीत ठेवाव्या। त्याचप्रमाणे नांगरणी, कोळवणी, कोळपणी पीक उतारास आडवी करावी। शेतकरी बंधूंनो, मूलस्थानी पाणी मुरवण्याच्या उपाययोजनांमध्ये पेरणीसाठी BBF तंत्रज्ञान म्हणजेच रुंद वरंबासरी तंत्राचा वापर हा फार फायदेशीर ठरतो। हे तंत्र मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि मका अशा अनेक पिकांच्या पेरणीसाठी वापरता येते। या पेरणीमध्ये 4-6 ओळीनंतर सरी पाडली जाते, त्यामुळे दुहेरी फायदा होतो। जास्त पावसाच्या स्थितीत

0: पीकचं पाणी सरीत जाऊन खोलवर मुरतं. पिकात पाणी साचून झाडाची पानं पिवळी पडणं, फुलांची गळ आणि झाडांची मर यासारखे दुष्परिणाम होत नाही. कमी पावसाच्या किंवा खंडाच्या काळामध्ये सरीमध्ये जमिनीत खोलवर मुरलेलं पाणी पिकाला उपलब्ध होतं. या पद्धतीमुळं पिकाच्या उत्पादनात 25 ते 30% वाढ होत असल्याचे निष्कर्ष आहेत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाचं पाणी शेतात आणि शेत परिसरात मूलस्थानी मुरवण्याच्या उपाययोजनांवर भर द्यावा.
1: कृषीवाणीमध्ये शेतात मूलस्थानी पाणी मुरवण्याच्या उपाययोजनांविषयीची माहिती आपण ऐकली. आता बाजारभाव ऐकूयात. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार बाजरी महिको सरासरी आवक 557 क्विंटल, सरासरी दर 3,500 प्रति क्विंटल. गहू शरबती आवक 476, सरासरी दर 5,500. ज्वारी मालदंडी आवक 751, सरासरी दर 6,300. मका लाल आवक 2, सरासरी दर 2,800. मूग हिरवा आवक 47, सरासरी दर 9,250. हरभरा आवक 48 क्विंटल, सरासरी दर 6,600. उडीद आवक 5 क्विंटल, सरासरी दर 9,800. बाजारभाव आपण ऐकलेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाद्वारे प्राप्त माहितीनुसार. याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. या कार्यक्रमातून मी देवयानी देशपांडे आपली रजा घेते. नमस्कार.

0: माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: विशेष गीतगंगा.
3: श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
4: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
5: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजबाच्या बोळाच्या समोर आतीने. तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्ही.
3: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
6: कित्येक वेळा मला आठवतं, बेला तू मला साथ केली तंबोऱ्यावर.
3: हो,
6: आजीच्या 61

0: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त
1: 10. आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि यूट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1 अब्ज 40 कोटी लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे

असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं, असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या व्हीएन एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे, तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या, पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्व

0: संपूर्ण खेळासमोर 228 विरुद्ध 232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम. एक कलाकार
1: पुणे आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या पसंतीच्या एक कलाकार या कार्यक्रमात मी देवयानी देशपांडे सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज दिनांक 11 जुलै. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या वहिल्या कॉमेडी क्वीन किंवा इंडियाज ओन चार्ली चॅपलिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमादेवी खत्री, अर्थात आपण प्रेमानं ज्यांना टुनटुन म्हणतो, यांचा आज जन्मदिवस. आमच्या विविध कलाकारांच्या कारकिर्दीची रंजक सफर घडवणाऱ्या एक कलाकार या कार्यक्रमात आपण आज त्यांच्याविषयीच बोलणार आहोत. अनेकदा कला ही आईकडून आली, वडिलांकडून आली किंवा घरातच तसं वातावरण होतं वगैरे आपण अनेक कलाकारांच्या बाबतीत ऐकतो किंवा वाचतोही. पण असा सामान्य प्रवास नसलेल्या कलाकाराविषयी आज बोलूया. उमादेवींचं गाणं आणि त्यांचं अफसाना लिख रही हू दिले बेकरार का हे गाणं आपण ऐकलेलं असतं, बऱ्याचदा गुणगुणतही असतो. अशीच दिलखेचक ती रचना आहे आणि तो गाणारा आवाज तर मनात घर करणारा आहे, याबद्दल वादच नाही. आजच्या एक कलाकार कार्यक्रमात उमादेवी यांच्याविषयी बोलायचं तर मीही तयारी करता काही वाचन केलं आणि त्यांच्याविषयीची सगळी माहिती वाचून मला भरून आलं. आपले गदिमा म्हणतात ते पुन्हा एकदा पटलं. दैवजात दुःखे भरता दोष नाव कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. किती खरी आहे ही उक्ती. म्हणजे थोडक्यात केवळ गायिका किंवा नटी या पलीकडची उमादेवी यांची ओळख माझ्या मनाला पटली. मुख्यत्वे एक स्त्री म्हणून टुनटुन यांचं व्यक्तिचित्रण पाहिलं तर आजच्या स्त्री सक्षमीकरण, स्वातंत्र्य, समानता वगैरे संज्ञा काही क्षण पार विसरायला होतात. आजचा बॉडी शेमिंगचा नया दौर तर अगदी काही वेळ गुंडाळूनच ठेवावा लागतो. या संज्ञांच्या पलीकडे जाणारी काही आयुष्य किती आपसूक उलगडत असतात. एखाद्या झाडावर कळीचं फूल व्हावं इतकी ती नैसर्गिक प्रक्रिया असते. दोष आपला असतो. आपलं लक्ष त्या उमललेल्या कळीकडे गेलं तर ठीक, नाहीतर त्या सौंदर्याला मुकतो आपणच. आपलं आयुष्य धैर्यानं सावरणारी आणि तरीही आपली अस्मिता निर्माण करणारी, जपणारी ही धैर्यवान स्त्री होती. दिसायला सुंदर होती का? नाही. बांधा आजच्या तथाकथित व्याख्येनुसार झिरो फिगर वगैरे होता का? नाही. वर्ण गोरा? नाही. आखीव रेखीव चेहरा? नाही नाही. तरीही हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करणारी ही खमकी स्त्री होती. तिच्याकडे या शारीरिक सौंदर्यापलीकडचं मनाचं सौंदर्य होतं. ते प्रत्येक कामातून, खेळकर स्वभावातून दिसत होतंच. आणि ते म्हणतात ना, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर, तसंच जाणकार रसिकांनी तिला पारखून घेतलं आणि म्हणूनच ती खऱ्या अर्थानं क्वीन होती. ती आजही तिच्या त्या रुंजी घालणाऱ्या स्वरांमध्ये म्हणतीये,

उमादेवी यांच्या व्यक्तिमत्वाची फारशी काही आकर्षक वैशिष्ट्य वगैरे नव्हती आणि भरीसभर म्हणून 3 वर्षांच्या असल्यापासून त्यांच्या डोक्यावर मायेचं छप्पर पण नव्हतं. म्हणायला एक भाऊ होता, तोही देवाघरी गेला. त्यांचे आईवडील आणि भाऊ यांची मालमत्तेच्या कोणत्या तरी प्रकरणामुळे हत्या करण्यात आली होती असं ऐकिवात आहे. त्यामुळे आपली लाडकी टुनटुन खऱ्या अर्थानं एकटीच होती. तिच्या काकानं लहानपणापासून तिचा सांभाळ केला, पण तिला चक्क मोलकरणीसारखी वागणूक दिली. क्वचित प्रसंगी काही सामानसुमान आणायला ते तिला दिल्लीला पाठवत असत. आणि असंच 13 वर्षांच्या असताना उमादेवी यांनी बाहेर जाण्याच्या निमित्तानं घर सोडलं. त्या मुंबईत आल्या. कल्पना करा श्रोते हो, अशी एकटी पडलेली, व्यक्तिगत आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरं जाणारी टुनटुन पडद्यावर आली की लोकांना हसू फुटायचं. पण ती पडद्यावर येण्यापूर्वी तिचा आवाज सर्वत्र ओळखीचा झाला होता. म्हणजे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी सन 1947 त्यांना पहिल्यांदाच गाण्याची संधी मिळाली होती. टुनटुन यांनी गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नव्हतं, पण तरीही आवाजाचं वेगळेपण ही त्यांची खासियत होती. त्यांनी गायलेल्या सर्वच गाण्यांवर नूरजहाँ आणि शमशाद बेगम यांच्या गाण्याचा प्रभाव जाणवतो असं जाणकार श्रोते म्हणतात.

उमादेवी यांना गाण्याची संधी कशी मिळाली याबद्दल असं म्हटलं जातं की त्या मुंबईत आल्या आणि थेट संगीतकार नौशाद यांच्या स्टुडिओत गेल्या आणि डॅशिंग तर त्या होत्याच. नौशाद यांना त्या म्हणाल्या, मला गाण्याची संधी द्या नाहीतर मी समुद्रात उडी मारून जीव देईन. गावात असताना रेडिओ ऐकून ऐकून तिनं एकलव्यासारखा स्व अभ्यास केला होता, एवढीच काय ती तिची गाण्याची तयारी होती. पण तिचा जन्म उत्तर प्रदेशातला आणि नौशादजीसुद्धा लखनौचे असल्यामुळे कदाचित मातीतून त्यांचं नातं घट्ट जोडलं होतं असंच म्हणावं लागतं. नौशाद यांनी त्यांची चाचणी घेतली आणि त्यांना कामावर ठेवून घेतलं. दर्द या चित्रपटाकरता उमादेवी यांनी गायलेली तीनही गाणी हिट झाली. यानंतर अनोखी अदा या चित्रपटात गायलेली गाणीही सुपरहिट झाली. गाणी गाजली आणि मग तिथून पुढे उमादेवी यांना मागे वळून पाहण्यासारखं काही नव्हतंच जणू. पण उमादेवी यांचा गायिका म्हणून प्रवास एका गाण्यावर येऊन थांबला. आधी गाणं ऐकूया आणि मग बोलूया त्याविषयी.

तर झालं असं की नौशादजींनी ए आर कारदार यांच्याकडे उमादेवी यांच्यासाठी शब्द टाकला आणि ए आर कारदार प्रोडक्शन हाऊससाठी तात्काळ उमादेवींची निवड झाली. नौशाद यांचा शब्द डावलणं काही शक्य नव्हतं. तेव्हा उमादेवी यांचं मासिक वेतन रुपये 500 इतकं ठरवण्यात आलं. पण एक अट होती, उमादेवी यांनी दुसऱ्या प्रोडक्शन हाऊससाठी 3 वर्ष गायचं नाही. नंतर उमा यांनी आणखी एका संगीत निर्देशकांबरोबर गाणं गायलं म्हणून ए आर कारदार नाराज झाले आणि मग त्यांनी उमा यांना गाणं दिलं नाही. पण नौशाद साहेब तेव्हाही उमा यांना समजावून सांगण्याच्या भूमिकेतून म्हणाले की अब जमाना बदल गया है. ते उमा यांना म्हणाले की तुझी गाण्याची शैली जुन्या पद्धतीची आहे, गाण्याचं शिक्षण घेणाऱ्या लता, आशा आणि गीता दत्त अशा नव्या कलाकारांचा सामना करणं तुला जमणार नाही, पण तू नायिका म्हणून नक्कीच काम करू शकतेस, दुसऱ्यांना हसवू शकतेस. आपल्या उमादेवी हट्टी तर होत्याच. त्या म्हणाल्या, मी चित्रपटात काम करेन पण पहिला चित्रपट दिलीप कुमार यांच्यासोबतच करेन. आणि नशिबाची कमाल तर पहा, त्यांना तसा चित्रपट मिळालासुद्धा. दिलीप कुमार यांच्यासह त्यांनी पहिला चित्रपट केला, बाबूल. बाबूल या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेला दिलीप कुमार यांनी उमादेवी यांना टुनटुन असं नाव दिलं. हे म्हणजे आपले सुधीर मोघे म्हणतात तसंच झालं. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी, स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता, हरवे नमी हरपे नमी तरीही मला लाभे नमी.

बाबुल या चित्रपटात एक सीन होता. उमादेवी पलंगावर बसते, पण हा सीन करताना ती वजनामुळे पलंगावरून खाली पडते. तेव्हा दिलीप कुमार हसून म्हणाले होते, अरे इस टुनटुन को कोई उठाओ. आणि झालं, उमादेवींना ते नाव आवडलं आणि इथून सुरू झाला टुनटुनचा प्रवास. मुख्य म्हणजे त्यांनी हे नाव आनंदानं स्वीकारलं. त्यात माझं हासं होईल वगैरे विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. थोडक्यात, उमादेवी यांचा इगो हर्ट वगैरे काहीही झाला नाही. यावरून त्यांची निर्लेप विचारसरणी आणि कामाची, नवीन काहीतरी शिकण्याची तीव्र इच्छा अधोरेखित झाली. आणि इथून पुढे चित्रपटाच्या पडद्यावरही उमा अर्थात टुनटुन यांची घोडदौड सुरू झाली. आरपार, प्यासा, मिस्टर अँड मिसेस 55 अशा 101 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. उमा यांनी आवारा, मिस्टर अँड मिसेस 55, प्यासा यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि बॉलिवूडच्या विनोदी जगात एक चिरस्थायी कलाकार म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं. असं म्हणतात की 50 आणि 60 दशकात त्या दरवर्षी 12 ते 13 चित्रपट करत असत. जॉनी वॉकर, महमूद, भगवान दादा असे त्यांच्या समोरचे कलाकार बदलत होते, पण प्रेक्षकांची लाडकी टुनटुन होती तशीच होती. तो हास्याचा, मनोरंजनाचा निखळ झरा कधीही आटला नाही. उमादेवी खत्री यांचा शेवटचा हिंदी चित्रपट कसम धंदे की हा होता. यानंतर मात्र त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. ऐकूया मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातल्या गाण्याची एक झलक.

त्यांच्या मृत्यूच्या 5 वर्षांपूर्वी अभिनेते टॉम ऑल्टर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. या लहानशा मुलाखतीत टुनटुन यांनी स्वतःच टॉम ऑल्टर यांना विचारलं होतं, आपको मालूम है मेरी उम्र कितनी है? आप पहले महाभाग है जिन्होंने मेरी उम्र नहीं पूछी. आणि उत्तरही स्वतःच दिलं, आय एम 75 इयर्स ओल्ड यंग लेडी, गाना तो मैं अभी भी गा सकती.

ती हूँ, असंही त्या म्हणाल्या. या मुलाखतीत त्यांनी विनोदावर फार छान भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की विनोद हा कालप्रवाही असतो. वो मेरा जमाना था, आज नए लोगों का जमाना है. हमारा जमाना भी इतना ही बेहतरीन था. त्यांचं हे एकच वाक्य त्या काळाबरोबर जाणाऱ्या होत्या याची साक्ष देणारं होतं.

सन 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्थ या चित्रपटाकरता कैफी आजमी यांनी एक गझल लिहिली होती, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो. आणि गंमत म्हणजे आपल्या आजच्या कलाकार टुनटुन आणि कैफी आजमी हे समकालीन होते बरं का. कधीकधी या गझलेतला शब्दनशब्द कैफी आजमी यांनी टुनटुन यांच्याकरता लिहिलेला असावा असंही वाटून जातं. टुनटुन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीबद्दल कोणताही पुरस्कार मिळाला नाही किंवा त्यांच्यावर पुस्तक स्वरूपात कोणताही ऐवजही उपलब्ध नाही. त्यांनीही काही लेखन केलेलं काही सापडत नाही. भारतातील पहिली विनोदी अभिनेत्री अशी ओळख असलेल्या उमादेवी उर्फ टुनटुन यांची या अर्थानं काही दखल घेतली गेली नाही याचं आश्चर्यसुद्धा वाटतं. पण एका अर्थानं हा सन्मानही खरा आहे, सच्चा आहे. त्यांना मिळाली ती रसिकांची दाद. त्यांच्या विनोदानं अनेकांना आपलं दुःख विसरायला लावलं, खळखळून हसवलं आणि आजही ती मोहिनी रसिक मनावर गारूड करू नये. रसिकांचा आशीर्वाद, खुली दाद हाच माझा पुरस्कार असं म्हणणारे अनेक

इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी ठीक 5:45. मी देवयानी देशपांडे आपला निरोप घेते. जय हिंद.